0: राम कृष्ण हरी। जीवनात काहीही एकतर्फी चालत नाही। जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला देणे देखील शिकले पाहिजे, मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा आदर सन्मान असो। जे द्याल तेच मिळवाल। त्यामुळे जगासमोर स्वतःला कितीही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देवापासून काहीच लपत नाही। वेळ आली की तो सगळे व्याचा सकट वसूल करून घेतो। म्हणून म्हणतात की जसे आहात तसेच रहा। नंतर वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते। राम कृष्ण।
1: नमस्ते, जळगावकर। खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल। आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये। 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये। या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत। म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला। कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं। माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज। आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज 7 ऑक्टोबर हा दिवस शेती, अर्थव्यवस्था आणि नियोजनाच्या दृष्टीने जगभर आदराने पाहिला जातो. जागतिक कापूस दिन, जागतिक व्यापार संघटनेतर्फे दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या जळगाव आणि संपूर्ण खानदेशच्या काळ्या कसदार मातीची खरी ओळख म्हणजे पांढरं सोनं असणारा कापूस. जगातील लाखो शेतकरी, शेतमजूर आणि वस्त्रोद्योगातील कामगारांच्या घामाला सलाम करण्याचा हा दिवस आहे. जागतिक वित्तीय नियोजन दिन, दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या बुधवारी आर्थिक नियोजनाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. पैशाची बचत, योग्य गुंतवणूक आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक शिस्त किती महत्वाची आहे याची जाणीव हा दिवस करून देतो. आज भारतीय उपखंडातील एका अद्वितीय गझल गायकेची जयंती आणि क्रिकेट विश्वातील भारताच्या हुकमी एक्का गोलंदाजाचा वाढदिवस आहे. भारतीय उपशास्त्रीय संगीतातील गझल, ठुमरी आणि दादरा या गायन प्रकारांची सम्राज्ञी मानल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांची आज जयंती. दिवाना बनाना है तो दिवाना बना दे, वो जो हम्मे तुम्मे करार था यासारख्या अमर रचनांमधून त्यांनी गझल गायकेला घराघरात पोहोचवलं. त्यांच्या आवाजातील दर्द आजही ऐकणाऱ्यांच्या काळजाला हात घालतो. तसंच श्रोते हो, महाराष्ट्राच्या मातीतील सुपुत्र, भारताचा दिग्गज डावखुरा वेगवान गोलंदाज आणि 2011 विश्वचषक विजयाचा प्रमुख शिल्पकार झहीर खान आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या चतुर रिव्हर्स स्विंग आणि अचूक यॉर्कर्सच्या जोरावर जगातील महाभयंकर फलंदाजांना गुडघे ठेकायला लावणारा हा अवलिया गोलंदाज क्रिकेट रसिकांच्या सदैव स्मरणातच आहे. आजचा मनभावन सुविचार, जसा कापूस स्वतः उन्हात तापून, काट्यातून वेचून आणि चरख्यात पिंजून निघाल्यानंतरच त्यापासून देखणं मऊ वस्त्र तयार होतं, तसंच आयुष्यात येणारे संकट, संघर्ष आणि घाव माणसाला संपवण्यासाठी नसून त्याच्यातील खऱ्या गुणांना पैलू पाडण्यासाठी येतात. कष्टांवर विश्वास ठेवा, परिस्थिती कितीही खडतर असली तरी एक दिवस तुमचं कर्तृत्व नक्कीच उजळून निघेल. आणि आजची बोधकथा, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या छोट्याशा गावातील एका साध्या मध्यमवर्गीय घरातील मुलाची ही गोष्ट आहे. त्या मुलाचे वडील एका साखर कारखान्यात काम करायचे. मुलाला अभ्यासात हुशार असल्यामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता, पण त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, हातात चेंडू घेऊन भारतासाठी वेगाने गोलंदाजी करणं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याने वडिलांना विश्वासात घेऊन इंजिनिअरिंग सोडलं आणि मुंबईची वाट धरली. मुंबईसारख्या अनोळखी महानगरात सुरुवातीला त्याच्याकडे राहण्यासाठी स्वतःचं घर नव्हतं. नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये सराव करण्यासाठी तो एका लहानशा दवाखान्याच्या एका कोपऱ्यात एका बाकड्यावर रात्र काढायचा. पहाटे उठून मुंबईच्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून चेंडू घेऊन सरावाला पोहोचायचा. अनेकदा दुपारच्या जेवणाची भ्रांत असायची, पण त्याने सरावात एका दिवसाचाही खंड पडू दिला नाही. नेटाने केलेली तीच अखंड साधना फळाला आली आणि एका छोट्या गावातील तो साधा मुलगा पुढे जाऊन भारताचा सर्वात यशस्वी डावखुरा वेगवान गोलंदाज बनला. तो खेळाडू दुसरा कोणी नसून आजचा वाढदिवस असलेला झहीर खान होता, ज्याने 2011 विश्वचषकात सर्वाधिक 21 बळी घेऊन भारताला 28 वर्षानंतर जगज्जेता बनवलं. तात्पर्य हेच, तुम्ही कुठल्या छोट्या गावातून आला आहात याने काही फरक पडत नाही. जर तुमच्या मनगटात जिद्द आणि प्रयत्नात 100% प्रामाणिकपणा असेल तर संपूर्ण जग तुमच्या कौशल्यासमोर नतमस्तक होतं. तेव्हा श्रोते हो, आज 7 ऑक्टोबर हा बुधवार आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींची जाणीव करून देतो. कापूस दिन आपल्याला सांगतो आपल्या अंगावर असणाऱ्या वस्त्रामागे एका शेतकऱ्याचा आणि श्रमिकाचा घाम ओघळलेला आहे, त्याचा आदर करा.
आजच्या या सुंदर दिवशी काही संकल्प नक्कीच करूया. पहिला म्हणजे जागतिक आर्थिक नियोजन दिनानिमित्त वायफळ खर्चांना थोडा लगाम घाला. आपल्या कष्टाच्या पैशातून भविष्यासाठी कुटुंबासाठी छोटीशी का होईना पण नियमित बचत आणि योग्य गुंतवणूक सुरू करा. दुसरा म्हणजे आज आपल्या परिसरातील शेतकरी किंवा कामगार बांधवांशी बोलताना त्यांच्या कष्टाची कदर करा, त्यांना प्रेमाचे दोन शब्द बोला. श्रोते हो, खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या घामाच्या थेंबात आणि प्रामाणिक कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी इथेच थांबतीये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्री राम समर्थम। त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे। सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते। मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे नीतीधर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे। पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही। त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही। परस्त्री माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा। या तीन गोष्टींना फार सांभाळा। परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे। नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही। राम करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहण्याच होय। व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा। देवाला शरण जाताना सर्व विसरून जा। समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल। त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे। कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच। यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा। कर्म करणे यात विशेष नाही, आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही। कर्म करा असे गीतेतही सांगितले, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही। म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होते ते पहा, तेच निष्काम कर्म। भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे।

0: टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय. या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी. कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे. आजचे बोधवचन: जिथे वासना संपली तिथेच भगवंताची कृपा झाली. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
1: नमस्ते. जळगावकर खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादन पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.
2: कृषी संदेश.

शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात जर आपण भुईमुगाचं बीज उत्पादन घेतलं तर ते बियाणं लगेच खरीपात आपण वापरलं पाहिजे, त्यामुळं बियाण्याची उगवण क्षमता कमी होत नाही. अन्यथा इतर हंगामात जर ते बियाणं वापरलं तर उत्पादन क्षमता कमी होते आणि उत्पादन आपलं जे आहे ते कमी जर मिळालं तर आपलं आर्थिक नुकसान होतं. तर भुईमुगाचं बीज उत्पादन घेताना सर्वसाधारण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण थोडंसं उहापोह करूया. बीज उत्पादन जे आहे हे चार प्रकारात घेतलं जातं, ज्याला आपण मूलभूत बियाणं म्हणतो, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत असणारं बियाणं. मूलभूत बियाणं हे 100% शुद्ध असतं. पायाभूत बियाणं जे आहे हे मूलभूत बियाण्यापासून कृषी विद्यापीठं किंवा तालुका बीज गुणन केंद्र किंवा महामंडळ, शेत ज्याला आपण महाबीजसारखं म्हणतो महामंडळ, तर यांच्या प्रक्षेत्रावर त्याचं उत्पादन घेतलं जातं. प्रमाणित बियाणं जे आहे हे पायाभूत बियाण्यापासून शेतकरी, शेती महामंडळ यांच्या प्रक्षेत्रावर तयार केलं जातं. प्रमाणित बियाणं हे अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं व बीज दर्जाच्या किमान कसोटीत ते उतरलं पाहिजे. सत्यप्रत बियाणं हे जे आहे हे बीज उत्पादन संस्थेनं व्यक्तीनं स्वतःच्या नियंत्रणाखाली तयार केलं असतं. हे बियाणं अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं. भुईमुगामध्ये विलगीकरण अंतराचं जेव्हा आपण उल्लेख करतो तर बीज उत्पादन जे आहे ते पिकाचं क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातीपासून 3 मीटर इतक्या विलगीकरण अंतर असणं गरजेचं असतं. बीज उत्पादनासाठी भुईमुग पेरणी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करता येते, परंतु उन्हाळी हंगामात पीक पाण्यात सापडण्याची शक्यता असल्यामुळं खरीप व रब्बी हंगामात बीज उत्पादन घेतल्यास फायदेशीर होतं. खरं सांगायचं म्हणजे खरीप हंगामात भुईमुगाचं बी तयार करायचं आणि ते बियाणं मग आपण उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्याकरता वापरायचं, अशी संकल्पना बीज उत्पादनामध्ये आहे. बीज उत्पादन करत असताना आपल्याला ज्या बाबी पाळायच्या असतात त्याच्यामध्ये बीजाचा दर्जा फार महत्त्वाचा असतो. भुईमुग बीज उत्पादनाला जेव्हा विचार करतो तर त्यासाठी बीज दर्जाची काही मानकं आहेत, त्याच्यामध्ये शुद्धतेचं प्रमाण जर विचार केला आपण तर मूलभूत बियाण्यात 99, पायाभूत बियाणं 96, प्रमाणित बियाणं सुद्धा 96 आणि सत्यप्रत बियाणं सुद्धा 96% इतकं अभिप्रेत असतं. काडी कचऱ्याचं प्रमाण मूलभूत बियाण्यात 1% चालत नाही, पायाभूत बियाणं 4% आणि प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्यात सुद्धा 4% काडी कचऱ्याचं प्रमाण नसावं. अन्य पिकाचं बी अजिबात मूलभूत, पायाभूत आणि प्रमाणित आणि सत्यप्रत बियाण्यात चालत नाही. चणाचं बी सुद्धा अजिबात चालत नाही. उगवण शक्ती मूलभूत बियाण्याची 70%, पायाभूत बियाणे

0: सुद्धा 70 प्रमाणित आणि 70 बियाण्याची सुद्धा 17% कमीत कमी असणं गरजेचं असतं. ओलावा सुद्धा हा 9% वर या बियामध्ये नसावा. आणखी एक जी बाब आपण म्हणतो की याला ज्या खताच्या मात्रा असतात त्या शिफारसीत आपण ज्या शिफारसी केलेल्या त्याप्रमाणे भुईमुगाला देणं गरजेचं असतं. रोगिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे याचा अर्थ असा की बाबा बीजोत्पादन क्षेत्रावर वेगवेगळ्या जातीची पिकाची झाडं रोगट पिंगट पूर्ण वाढ न झालेली झाडं ही सगळी आपण फुलोऱ्याच्या आधी नष्ट करायला पाहिजे. काढणी करताना पीक होताच काढणी करावी. परिपक्व झालं पीक की आपण काढणी करायला पाहिजे. भुईमुग पिकाची काढणी केल्यावर शेंगासहित झाडाचं ढिगारे करून 2-3 दिवस ते शेतात ठेवून मगच शेंगाची तोडणी केली पाहिजे. तोडलेल्या शेंगा जास्त दिवस कडक उन्हात वाळून वाळू नये, अन्यथा त्याचं जे आहे जर्मिनेशन काउंट कमी होतो. तसेच पक्व झालेल्या शेंगांना जर मोड आलेले असतील तर अशा शेंगा काढून टाकाव्यात व बीजोत्पादनात त्याचा समावेश होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा ही जर बाब पाळली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उगवण क्षमतेवर नंतर परिणाम होतो. बीज प्रक्रिया जी आहे ती आपण करणं गरजेचं असतं. काढणी करून वाळलेल्या बियाण्याला बीज प्रक्रिया केल्यास त्याची प्रत वाढतेच, परंतु बियाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगापासून बचाव होतो. त्यासाठी थायरम आहे, कार्बन डायझिम, कॅप्टन इत्यादी बुरशीनाशक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात आवश्यकतेनुसार वापरावी. तर ह्या जरा काही महत्वाच्या पायाभूत बाबी ज्या भूईमुग बीज उत्पादनात पाळणं गरजेचं आहे. तर आवश्यकतेनुसार ह्या बाबी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूपं असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही। आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोहोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधीव्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि यो सावसौ पुरुषः सोहम अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: ఖేదకారి నకోరే మనా కామనానా వికారి నకోరే మనా సర్వదా అంగీకారు నకోరే మనా మత్సరు దంభభారు జయ జయ రఘువీర సమర్థ. మిత్రాను, आजचा हा जरी भाग सातवा असेल तरी त्याला आपण नंबर टाकलाय भाग सहा. कारण मना सज्जना भक्तिपंथेचे जावे दुसरा श्लोक जो होता त्याच्यावर आपण दोन भाग केले आणि मग नंबरिंगसाठी घोळ नको, काहीतरी कन्फ्युजन नको म्हणून त्याला दोन आणि दोन एक केलं. म्हणून हा जरी मागच्या वेळेसारखा सातवा भाग असेल तरी त्याला आपण सहावा केलेला आहे. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. मनाला आत्तापर्यंत मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, मना पाप संकल्प सोडून द्यावा वगैरे वगैरे समजावून सांगितलं आणि आता समर्थ म्हणतायत नको रे. अरे मना नको रे असं करूस, जसं आपण लहान मुलाला म्हणतो अरे बाळा नको करूस असं. किती प्रेमळ समजावणी आहे, या मनाला चुचकारण आहे, या मनाला प्रेमळ समजावणी आहे. का समजावणी आहे? कारण हे जे षड रिपू म्हणतो आपण विकार, पाच विकार जे आहेत काम क्रोध लोभ मदमोह, हे जे विकार आहेत ते विकार माणसाला त्रास देतात. माणसाला खूप त्रास होतो त्याचा आणि मग तो माणूस असहाय्य होतो आणि या त्रासातून मुक्त करण्यासाठी समर्थ मनाला विनवतायत, मनाला समजवतायत की मना नको रे, हा क्रोध हा खेदकारी आहे. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. खेदकारी का? कल्पना करा की आपल्याला क्रोध जो आहे तो मला वाटतो प्रत्येकालाच आहे. एक ही माणूस बहुतेक याच्यातून सुटलेला नाहीये की ज्याला क्रोध नाही. आणि क्रोध जो आहे तो टेम्पररी असतो. एखादी गोष्ट आपण रागाच्या भरात करतो, कोणाला तरी बोलतो आणि नंतर जेव्हा शांत होतो तेव्हा आपल्याला ते उमजतं की आपण चुकलो, असं बोलायला नको होतं. आणि हे जी उमज आहे त्याला खेद वाटतो, त्याला खेद म्हणतात. समर्थाने त्याला खेद म्हणते. क्रोधाची परिणिती जी आहे ती खेदात होते. आपल्या जवळच्या लोकांना पण आपण क्रोधाने काहीतरी बोलतो, रागाने बोलतो. पॅसेंजर्स असतात, बसमध्ये बसलेले असतात, एकमेकाला काहीतरी धक्का लागला, काहीतरी गडबड झाली, क्रोध येतो आणि त्याचं कधीतरी पर्यवसान मारामारीत होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण शांतपणे विचार करतो तेव्हा वाटतं की हे नाही झालं तर बरं झालं असतं. का? क्रोध. आणि दुसऱ्यानी क्रोध केला की तिसऱ्याला पण क्रोध येतो. म्हणून क्रोधाला जर का फुलस्टॉप द्यायचा असेल तर सॉरी हा इंग्लिश शब्द खूप उपयोगी पडतो. करून बघा, समजा कोणीतरी आपल्यावर रागवलंय, आपली चूक नाहीये तरीही रागवलंय, तर त्या वेळेला त्या वेळेपुरतं निदान सॉरी म्हटलं ना तर पूर्ण विराम होतो, नंतर त्याची त्याला चूक पटून येते, समजून येते. पण सॉरी हा शब्द जर का आपण उच्चारला नाही तर शब्दानं शब्द वाढतो. म्हणून समर्थ म्हणतायत नको रे मना, क्रोध हा खेदकारी. नको रे मना कामना ना विकारी. कामना, काम हा शब्द फक्त लस्ट म्हणून वापरलेला नाहीये. काम जो आहे की स्त्री पुरुष संबंध त्याच्याबद्दलचे विचार किंवा विकार ह्याच्याबद्दल वापरलेला नाहीये. फक्त कामना, वेगवेगळ्या कामना. आणि कामना जेव्हा तीव्र होतात तेव्हा त्या वासना होऊन जातात. आणि मागच्या श्लोकात समर्थाने वासनावर पण सांगितलं आणि म्हणून या श्लोकात जास्त प्रकर्षाने त्यांनी काम जो आहे तो स्त्री पुरुषाच्या संबंधातच वापरलेला आहे असं वाटतं. नको रे मना काम नाना विकारी. आणि त्या कामामुळे अनेक विकार निर्माण होतात, अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. कामना आणि काम हे जे विकार आहेत त्याला समजावतायत समर्थ की नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। मत्सर आणि दंभ, मत्सर काय येतो कारण स्वतःबद्दल दंभ असतो म्हणून, दंभ म्हणजे अहंकार। माझ्याबद्दल मला जर का अहंकार वाटत असेल तर दुसऱ्याचं एखादी चांगली गोष्ट असेल तर तो मत्सर वाटायला लागतो, आणि हा मत्सर जो आहे तो स्वतःला पण जाळतो आणि दुसऱ्याला पण जाळतो। हे सगळे जे विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, दंभ आहे, हे स्वतःला त्रास देणारे विकार आहेत। भले दुसऱ्याला त्रास देतील पण जास्त त्रास हा स्वतःला झालेला असतो। आणि म्हणून जर का आपल्याला शांती पाहिजे असेल, जर का आपल्याला प्रेमाची अनुभूती करायची असेल, तर समर्थ म्हणतात की हे सर्व जे विकार आहेत ते मना टाकून दे आणि काय कर। समर्थाने नाही सांगितलं या श्लोकात, पण आपल्याला समजतंय काय करायचंय। क्रोध टाकण्यासाठी मनात शांती धारण करायचे, काम टाकण्यासाठी मनात पवित्रता धारण करायचे, आणि अहंकार, मद, मत्सर हे टाकण्यासाठी मनात प्रेम धारण करायचे। आणि मग बघा, सर्व नाती कशी सुंदर होऊन जातात, मित्र संबंधी, आप्त स्वकीय सगळी नाती सुंदर होऊन जातात, पण तो प्रयत्न आपण करायला पाहिजे। समर्थांनी त्यांनी काम केलं, समर्थांचं काम केलं, त्यांनी मनाला सांगितलं, त्यांच्या मनाला नाही सांगितलं, आपल्यासाठी सांगितलं। आपण ते किती घ्यायचं, कसं अंगीकारायचं, अंगी कसं बनवायचं हे आपण ठरवायचंय। जय जय रघुवीर समर्थ, ओम शांती। तर मित्रांनो, आज हा आपला भाग 6 पूर्ण झाला। प्लीज नोट, थँक्यू। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको।
1: नमस्ते, जळगावकर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल। आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये। 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये। या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत। म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला, कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं। माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज। आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या।

नमस्कार मंडळी, काय म्हणतायत, कसे आहात सगळे? मी आहे तुमची मैत्रीण, तुमची आरजे आरजे गौरी. आणि आजचा आपला विषय असा आहे ज्याच्याबद्दल बोलताना मला वाटतं आवाजामध्ये आपोआपच एक वेगळी एनर्जी येते. कारण आज आपण बोलणार आहोत अशा पिढीबद्दल जी फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजची ताकद आहे. होय मंडळी, आजचा आपला विषय आहे युवा शक्ती. पण एक मिनिट, युवा म्हणजे नक्की कोण? फक्त वयाने 18, 20 किंवा 25 वर्षाचा असणारा का? तर नाही. माझ्या मते ज्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वप्न आहेत, ज्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, जो पडल्यानंतर म्हणतो एकदा अजून प्रयत्न करतो आणि ज्याला वाटतं मी काहीतरी बदल घडवू शकतो, तो प्रत्येक माणूस युवा आहे. आणि म्हणून आजचा एक तास आपण फक्त भाषण देणार नाही आहोत. आज आपण गप्पा मारूयात आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या करिअरबद्दल, अपयशाबद्दल, मैत्रीबद्दल, मोबाईल आणि सोशल मीडियाबद्दल आणि त्या एका प्रश्नाबद्दल जो कधी ना कधी प्रत्येक तरुणाच्या मनात येतो. मी आयुष्यात खरंच काही करू शकेन का? तर उत्तर आताच सांगते मित्रांनो, हो नक्कीच करू शकता. पण कसं याबद्दल आजच्या या खास कार्यक्रमात बोलणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात आपला आजचा खास कार्यक्रम युवा शक्तीचा आणि तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमच्या सोबत आरजे गौरी. एक प्रश्न विचारू का? लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? डॉक्टर, टीचर, पोलीस ऑफिसर, ऍक्टर, क्रिकेटर की माझ्यासारखं आरजे? लहान असताना किती सहज उत्तर द्यायचो ना आपण, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. पण जसं वय वाढत जातं तसं त्या स्वप्नांच्या आजूबाजूला प्रश्न जमा होऊ लागतात. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये करिअर आहे का? लोक काय म्हणतील? आपल्याला जमेल का? पैसे मिळतील का? आणि सगळ्यात डेंजरस सेंटेन्स, अरे हे आपल्यासारख्यांसाठी नाही. का नाही? स्वप्न बघण्याआधी आपल्या बँक बॅलन्सची परमिशन घ्यायची असते का? आपण कोणत्या शहरात जन्मलो, आपले मार्क्स किती आहे की आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर आपली स्वप्न ठरवायला हवीत का? नक्कीच नाही. हो, म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे, मेहनत लागते, प्लॅनिंग लागते, कधी कधी प्लॅन बदलावाही लागतो. पण स्वतःला कमी समजून स्वप्न सोडणं आणि परिस्थिती समजून स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग शोधणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या या सगळ्या यंग मित्रमैत्रिणींना आज मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं स्वप्न सगळ्यांना समजेलच असं नाही मित्रांनो. काही लोक हसतील, काही लोक म्हणतील की याचं काहीच होणार नाही. पण तुमचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं नाही ना, ते तुम्ही पाहिलंय, म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच. कारण फक्त स्वप्न पाहणारे हजारो असतात, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून काम करणारेच शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. मंडळी, आता जरा मनापासून बोलूया. कारण युथ म्हटलं की फक्त एनर्जी, मस्ती, ड्रीम्स एवढंच नसतं ना, त्यामागे प्रेशर सुद्धा असतं. एक्झामचं प्रेशर, करिअरचं प्रेशर, जॉब मिळवायचं प्रेशर, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की अजून एक प्रेशर. कोणी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केलाय, कोणी 23व्या वर्षी परदेशात गेलंय, कोणाची ड्रीम जॉब लागली आहे, कोणी नवीन कार घेतली आहे, आणि आपण स्क्रीनकडे पाहत बसतो आणि मनात विचार करतो सगळे पुढे चाललेत, मीच मागे राहिलोय का? तर माझं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य एकाच टाइमटेबलवर चालत नाही ना. कोणाला सक्सेस 20व्या वर्षी मिळते, कोणाला 30व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती लवकर पोहोचतायत, महत्वाचं हे आहे तुम्ही चालणं थांबवलं का नाही. एक्झाममध्ये कमी मार्क्स आले, दॅट्स ओके, पुढे काय करता येईल हे महत्वाचं. इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही, ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू आहे ना अजून. एखादी अपॉर्च्युनिटी हातातून गेली, वाईट तर वाटेलच, पण एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच अपॉर्च्युनिटीज संपल्या असं नाही ना. आपण फेल्युअर कडे ना फुल स्टॉप म्हणून पाहतो, पण कदाचित ते फक्त क्वामा असेल. म्हणून आज जर कोणी ऐकत असेल आणि त्याला वाटत असेल गौरी माझं काहीच मनासारखं होत नाहीये, तर माझं एकच म्हणणं आहे, आजचा दिवस खराब असू शकतो,
एखादा महिना खराब असू शकतो, कदाचित एखादं वर्षही कठीण असेल, पण त्यावरून तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं का? तर नाही. थोडं थांबा, शिका, पुन्हा प्रयत्न करा, कारण पडणं ही हार नाही आहे. पडल्यानंतर उठायलाच नकार देणं ही खरी हार आहे. आता एक असा विषय काढूया ज्याच्याशिवाय आजची युथ कंप्लीट होणारच नाही, मोबाईल आणि सोशल मीडिया. आता खरं सांगा मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर देवाचं नाव आधी घेता की नोटिफिकेशन्स चेक करतात तुम्ही? फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम बघतो आणि अचानक अर्धा तास गायब. काय करतो आपण? रील्स, पुढची रील्स, आणखी एक रील, ही शेवटची, आणि ही शेवटच्या रील नंतर आणखी 25 रील्स. टेक्नॉलॉजी वाईट आहे असं अजिबात नाही, उलट आजच्या युथकडे अशी ताकद आहे जी आधीच्या अनेक पिढ्यांकडे नव्हती. एका मोबाईलमधून तुम्ही शिकू शकता, बिझनेस करू शकतात, तुमचं टॅलेंट जगाला दाखवू शकतात, नवीन स्किल शिकू शकतात, दूर असलेल्या माणसांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नाही आहे हो, प्रॉब्लेम आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय यात आहे. एकदा स्वतःला विचारा, मी दिवसात किती कंटेंट कंझ्युम करतो आणि किती क्रिएट करतो, किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य पाळतो आणि किती वेळ स्वतःचं आयुष्य घडवतो. कारण मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची स्टोरी इतकी सुंदर बनवा की दुसऱ्यांच्या स्टोरीज बघण्यात तास घालवण्याची गरजच पडणार नाही. आणि सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परफेक्ट नसतं. आपण लोकांच्या हायलाइट्स बघतो आणि त्याची तुलना आपण आपल्या बिहाइंड द सीन्स सोबत करतो. ते थांबवायला हवं. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या मित्राशी नाही, तुमच्या क्लासमेटशीही नाही, इंस्टाग्रामवरच्या इन्फ्लुएन्सरशीही नाही. तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशीच आहे. कालपेक्षा आज 1% चांगले व्हा. बस 1 वर्षानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. मंडळी, आपण सक्सेस बद्दल बोलतो, पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. मोठा पगार मिळवणं सक्सेस आहे, चांगलं करिअर बनवणं सक्सेस आहे, स्वतःचं घर गाडी घेणंही सक्सेस आहे, पण त्याचसोबत चांगला माणूस बनणं हे सुद्धा सक्सेस आहे. आजचा युथकडे एनर्जी आहे, आयडियाज आहेत, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, आवाज आहे. मग ही ताकद फक्त स्वतःपुरती का वापरायची? आपल्या आसपास एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला टेक्नॉलॉजी समजावून सांगणं, पर्यावरणासाठी छोटंसं काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध योग्य पद्धतीने आवाज उठवणं, एखाद्या निराश मित्राला मी आहे तुझ्यासोबत एवढं सांगणं, यासाठी लाखो रुपये लागत नाही, फक्त संवेदनशील मन लागतं. देश बदलायला प्रत्येकाला नेता बनण्याची गरज नसते. आपण आपल्या छोट्या जगात जबाबदारीनं वागायला सुरुवात केली तरी बदल सुरू होतो. ट्रॅफिक सिग्नल्स तोडणार नाही, कचरा रस्त्यावर फेकणार नाही, मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, दुसऱ्याच्या कामाचा आदर करणार, स्वतःचे हक्क समजून घेऊन पण आपल्या जबाबदाऱ्याही विसरणार नाही. ही सुद्धा युवा शक्तीच आहे. कारण देशाची ताकद फक्त त्याच्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर ठरत नाही, त्या देशाची तरुण पिढी कशी विचार करते यावर सुद्धा ठरते. आता कार्यक्रम संपायला थोडाच वेळ आहे, म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही कुठेही असाल, कॉलेजमध्ये, घरी, कामावर, प्रवासात, फक्त काही सेकंद स्वतःचा विचार करा. आजपासून 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे? नोकरी करताना, स्वतःचा बिझनेस चालवताना, एखाद्या स्टेजवर की एखादी परीक्षा क्लिअर केलेली, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचा आनंद घेताना, किंवा फक्त आजच्या पेक्षा अधिक कॉन्फिडंट आणि समाधानी व्यक्ती म्हणून? चित्र डोळ्यासमोर आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाहीये, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही. सुरुवात इम्परफेक्ट असली तरी चालेल, पण एक पेज वाचा, एक ऍप्लिकेशन भरा, 10 मिनिटं प्रॅक्टिस करा, एक नवीन स्किल शिकायला सुरुवात करा, एक चुकीची सवय कमी करा,
पण काहीतरी सुरू करा, कारण छोट्या छोट्या पावलांनीच मोठे प्रवास पूर्ण होतात. आणि मंडळी, आपल्या आजच्या युवा शक्ती या खास प्रवासाचा शेवट जवळ आला आहे, पण कार्यक्रम संपतोय विषय नाही, कारण युवा शक्ती हा एका तासाचा विषय नाही, ती रोज सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करणाऱ्या त्या प्रत्येकांमध्ये आहे, स्वप्नांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, पहिली नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये आहे, स्वतःचा छोटासा बिझनेस सुरू करणाऱ्या मुलामुलींमध्ये आहे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे, आणि हजार अडचणी असून सुद्धा मी प्रयत्न सोडणार नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकामध्ये युवा शक्ती आहे. आजच्या कार्यक्रमातून फक्त 4 गोष्टी सोबत घेऊन जा. स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, अपयश आलं तरी पुन्हा उभे राहा, आणि स्वतः यशस्वी होताना दुसऱ्यांसाठीही चांगला माणूस बना. कारण तुमच्याकडे डिग्री असेल, टॅलेंट असेल, टेक्नॉलॉजी असेल, पण त्या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, आणि तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून स्वतःला कधीच छोटं समजू नका. कदाचित आज तुमचं नाव कोणी ओळखत नसेल, पण उद्या तुमच्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाट मिळण्याची वाट पाहणारी पिढी युवा नसते, स्वतःची वाट स्वतः तयार करणारी पिढी म्हणजे खरी युवा शक्ती. याच सुंदर विचारासोबत मी आरजे गौरी तुमचा ह्या कार्यक्रमात निरोप घेते. हसत राहा, स्वप्न पाहत राहा, आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत करत राहा. कारण आजचा युवा सक्षम असेल तर उद्याचा भारत नक्कीच अधिक सुंदर असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

पर खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी च्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.

0: नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत बद्धकोष्ठता या आजाराविषयी. दररोज सकाळी नियमित शौचास साफ न होणे यास आपण व्यवहारामध्ये बद्धकोष्ठता असे म्हणतो, किंवा आयुर्वेदानुसार मला व रोध असेही म्हणतो. श्रोते हो, या आजाराची कारणे कोणती आहेत ते आपण प्रथम पाहूया. शौचास साफ न होणे, त्यामुळे पोट गच्च राहणे, पोटात वात म्हणजे गॅस होणे, भूक कमी लागणे, बेचैन वाटणे, काही वेळा पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणे, सर्वांग तसेच डोके दुखणे, काम करताना उत्साह मुळीच नसणे इत्यादी लक्षणे बद्धकोष्ठता या आजाराची आहेत. श्रोते हो, दररोज सकाळी नियमित शौचास साफ होणे ही आरोग्याची पहिली गुरुकिल्लीच आहे. ते न झाल्यास अनेक रोग अनेक आजार होतात. अनेक रोगांचे मूळ कारण म्हणजे शौचास साफ न होणे हे आहे. श्रोते हो, बद्धकोष्ठता हा जो आजार आहे तो अनेक कारणाने होऊ शकतो. यावरील उपाय कोणते आहेत ते आता जाणून घेऊया. श्रोते हो, आठवड्यातून एक दिवस तरी कडक उपवास नियमित करावा. त्यानंतर नियमित व्यायाम, विशेषतः पोटाचा व्यायाम मात्र जरूर करावा. रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 चमचे तूप गरम दुधात किंवा गरम पाण्यात घालून घ्यावे. यानंतर जेवणापूर्वी 15 ते 20 मिनिटे अगोदर 2 चमचे लोण्यात किंवा तुपात 1/2 ते 1 ग्रॅम सैंधव मीठ मिसळून खावे, किंवा गरम पाण्यामध्ये टाकून आपण ते पिऊ शकतो. त्यामुळे बद्धकोष्ठता निश्चितच कमी होते. श्रोते हो, यानंतर जे आहे बद्धकोष्ठता तीव्र स्वरूपाची नसल्यास रात्री झोपताना 15 ते 20 काळ्या मनुका घ्याव्यात. 2 चमचे एरंडेल तेल किंवा 2 चमचे तूप गरम पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर जर घेतलं तर या आजारामध्ये निश्चितच फरक जाणून येतो. किंवा श्रोते हो, हिंगवाष्टात चूर्ण जे आहे जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर 1 ग्रॅम या प्रमाणात सकाळी किंवा रात्री खाऊन खाल्ल्यानंतर गरम पाणी घ्यावे. त्यानंतर लवण भास्कर चूर्ण जे आहे जेवणापूर्वी किंवा अर्धे जेवण झाल्यानंतर 1 ग्रॅम या प्रमाणात ताकाबरोबर घ्यावे. हे शक्य नसल्यास आपण त्रिफळा चूर्ण जे आहे सकाळी 1 ग्रॅम किंवा रात्री झोपताना 1-2 ग्रॅम या प्रमाणात गरम पाण्याबरोबर जर घेतलं तर बद्धकोष्ठता या आजारामध्ये निश्चितच फरक जाणून येतो. श्रोते हो, हेही आपल्याला जर उपलब्ध होत नसेल तर आपण अविपित्तकर चूर्ण जे आहे ते रात्री झोपण्यापूर्वी 1 किंवा 2 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घेतले 1 किंवा 2 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घ्यावे. ज्यांना बद्धकोष्ठतेमुळे आम्लपित्ताचा त्रास होतो, ज्यांची प्रकृती पित्ताची आहे त्यांना हे विशेष उपयोगी पडते. यानंतर आहे श्रोते हो, सुखकारक चूर्ण 1 किंवा 2 ग्रॅम रात्री गरम पाण्याबरोबर घ्यावे. त्याचसोबत जर आपल्याला सुखकारक चूर्ण उपलब्ध नसेल तर गंधर्व हरितकी चूर्ण जे आहे ते रात्री झोपताना 1 किंवा 2 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घ्यावे. ज्यांना शौचास खडे होतात, पोट फार गच्च राहते, त्यांना विशेष उपयोगी आहे. रक्ती मूळव्याध असल्यास घेऊ नये. त्यानंतर श्रुती हो, इसबगोल चूर्ण किंवा भुसी रात्री झोपताना 2 ते 3 चमचे ग्लासभर पाण्यातून किंवा दुधातून घ्यावे. चवीसाठी त्यात साखर नक्कीच घालावी. श्रोते हो, इसबगोल घेताना बरेच लोक चूक करतात आणि त्यामुळे त्रास होतो. वास्तविक पाहता 2 ते 3 चमचे इसबगोल मोठ्या ग्लासभर पाण्यात साधारणत 1/2 तास भिजत ठेवावे आणि नंतर त्याचा लगदा झाल्यानंतर चमच्याने खावा. इसबगोल खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्यावे. जितके पाणी प्याल तेवढे चांगले. त्यानंतर शौचास चांगले होते म्हणजे साफ होते. परंतु पाणी कमी घेतल्यास शौचास साफ होत नाही आणि पोट दिवसभर गच्च राहते. त्यामुळे दिवसभर बेचैन वाटते आणि अस्वस्थ वाटते आणि उत्साहही राहत नाही. श्रोते हो, या आजारामध्ये तेला तुपाचे प्रमाण अधिक आहे. ज्यांनी ज्वारीची भाकरी या ज्यांच्या आहारात तेला तुपाचे प्रमाण अधिक आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, रोटी यांचा वापर अधिक करावा. त्याचबरोबर वडापाव भजीपाव सर्व प्रकारचे इन्स्टंट पदार्थ फरसाण्यासारखे रुक्ष पदार्थ, लोणचे, पापड कमी खावे. श्रोते हो, याचबरोबर आजीबाईचा पटवा हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
1: नमस्ते. जळगावकर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुंज प्रसारण आणि आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. तर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुंज के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषी कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात बरटी पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती। शेतकरी बंधूंनो, बरटी पिकाला इंग्रजीत बार्टी मिलेट म्हटले जाते। या पिकाला इतर राज्यांमध्ये मदिरा, सावन, ओडा कुदरावली, ओडालू असेही म्हटले जाते। बरटी हे भारतातील महत्वाचे लघुपौष्टिक तृणधान्य पीक असून ते धान्य आणि चारा या दोन्ही उद्देशांसाठी घेतले जाते। हिमालय तसेच आदिवासी भागामध्ये हे पीक लोकप्रिय आहे। भारतात प्रामुख्याने उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते। भारतामध्ये बरटी लागवड 0.96 लाख हेक्टर क्षेत्रात असून त्यापासून 0.73 लाख टन उत्पादन मिळते। सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टरी एवढी आहे। तर शेतकरी बंधूंनो, या बरटीचे आहारातील महत्व काय आहे? तर इतर लघु पौष्टिक तृणधान्याप्रमाणे बरटी हे पोषक धान्य म्हणून वापरले जात आहे। परंपरेनुसार उत्तर भारतात भाताला पर्याय म्हणून हे पीक वापरण्यात येते। बरटीपासून तयार केलेली इडली, डोसा आणि मुरकू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ दक्षिण भारतात लोकप्रिय आहेत। अलीकडेच बिस्किटे, मिठाई, वर्मिसेली तयार मिक्स आणि मल्टी अनाज यासारख्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जात आहे। निरोगी आणि पोषक अन्न म्हणून मधुमेह, नवजात शिशू आणि गर्भवती महिलांसाठी ते शिफारस केलेले आणि अत्यंत योग्य अन्न आहे। याचबरोबर या पिकाच्या कडव्यामध्ये रसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांना उत्तम प्रकारचे खाद्य म्हणूनही वापरले जाते। शेतकरी बंधूंनो, बरटी हे पीक उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपासून 2700 मीटर उंचीपर्यंत तर सरासरी 200 ते 400 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात घेतले जाते। या पिकाचा उगम भारतात झाला असून भारतभर प्रामुख्याने उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते। बरटी पिकासाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन आवश्यक असते। हलकी ते मध्यम जमीन लागवडीसाठी योग्य आहे। महाराष्ट्रात बरटी पिकाची सन 2018 फुले बरटी 1 या जातीची शिफारस करण्यात आली आहे। तर शेतकरी बंधूंनो, या फुले बरटी 1 वाणाची ठळक वैशिष्ट्ये नेमकी आहेत तरी काय? तर ती म्हणजे फुले बरटी 1 या वाणाने VL 172 या तुलनेवाणापेक्षा विविध चाचण्यांमध्ये सरासरी 34.20% अधिक धान्य उत्पादन दिले। फुले बरटी 1 या वाणात लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे। फुले बरटी 1 हा वाण 95 ते 105 दिवसात काढणीस तयार होतो। हा वाण मध्यम वाढ होणारा आहे। कणसे भरदार, लांब आणि एकमेकावर अर्धवर्तुळाकार आहेत। दाण्याचा रंग राखाडी चकाकी असणारा आहे। महाराष्ट्रात बरटी पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या फुले बरटी 1 DHBM 93 आणि VL Madira 29 या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, या बरटी पिकाचा हंगाम म्हणजेच या बरटी पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते। एक खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी। नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे। बरटी पिकाची लागवड पेरणी पद्धतीने करतात। जास्त पावसाच्या भागात रोप लागणही केली जाते। पेरणीसाठी 2 ओळींमधील अंतर 30 सेंटीमीटर तर 2 रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे। बरटी पिकाच्या लागवडीसाठी 3 ते 4 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे आहे। बरटीच्या 1 किलो बियाण्यास 3 ते 4 ग्राम थायरम किंवा फॉलिडॉल भुकटी लावावी। प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी 25 ग्राम ॲझोस्पिरिलम ब्रॅसिलेन्स आणि एस्पर्जिलस ओमोरी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी। या बीज प्रक्रियेमुळे 10 ते 15% उत्पादनात वाढ होते। शेतकरी बंधूंनो, हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत पेरणी अगोदर 2 ते 3 आठवडे टाकावे। बरटी पिकास हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरदाची मात्रा द्यावी। यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुरदाची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी। राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा। साधारणपणे बरटी पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही, परंतु जास्त कालावधीसाठी पावसाने उघडीप दिल्यास पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिली तर 45 ते 50 दिवसांनी दुसरी पाण्याची पाळी द्यावी. बरटी या पिकाचे बरटी प्लस राजमा या प्रमाणात घेतल्यास ही आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते. पिकामध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव पीक 6 आठवड्याचे झाल्यापासून मोठ्या प्रमाणात होतो. जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. याच्या नियंत्रणासाठी जमिनीमध्ये फोरेट 8 ते 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात मिसळावे किंवा क्विनॉल्फॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास कीड नियंत्रणात येते. बरटी पिकावर मावा आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी डाय मेथोएट 30%, प्रवाही 18 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 50%, प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. बरटी हे पीक पक्व झाल्यानंतर त्याची काढणी करावी. काढणी करताना विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत पीक कापावे आणि पिंड्या बांधून ठेवावे आणि उन्हामध्ये वाळवावे. मळणी बैलाच्या पायाखाली खळ्यात करावी किंवा वाळलेली कणसे विळ्याने कापून घ्यावेत. कणसे उन्हामध्ये वाळवून बडवणी करावी किंवा मशीनद्वारे मळणी करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास बरटी पिकाचे 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण बरटी पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण ऐकूयात कोडो पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, या कोडो पिकाला इंग्रजीमध्ये कोडो मिलेट म्हटले जाते. या पिकाला इतर राज्यांमध्ये कोडो, कोद्रा, वरगू, हरका, अरिकालू असेही म्हणतात. लघु पौष्टिक सत्वयुक्त तृणधान्यांपैकी कोद्रा हे दुष्काळाला प्रतिरोध करणारे पीक असून धान्यामध्ये हे सर्वात जाडेभरडे पीक आहे. या पिकास गायगवत, भातगवत, खडक बाजरी म्हणूनही ओळखले जाते. कोडो पिकाचे मूल्यस्थान उष्णदेशीय आफ्रिकेतील पास्मलम किंवा इंडियन क्राऊन ग्रेस असून 3000 वर्षांपूर्वीपासून भारतात लागवड केली जात आहे. भारतामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. भारतामध्ये कोडो पिकाची जवळपास 1.96 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यामधून 0.84 लाख टन एवढे उत्पादन मिळते. पिकाची सरासरी उत्पादकता 429 किलो प्रति हेक्टर एवढी आहे. या पिकाचे आहारातील महत्व काय आहे तर ते म्हणजे कोडो धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते. कोडो पिकामध्ये फॉस्फरसचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा कमी आहे आणि त्याची अँटीऑक्सिडंट संभाव्य इतर बाजरी आणि प्रमुख धान्यांपेक्षा जास्त आहे. मधुमेही रुग्णांना आहारामध्ये भाताला पर्याय म्हणून कोद्रा वापरण्याची शिफारस केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, या कोद्रा पिकासाठी हवामान आणि जमीन कशी असायला हवी? तर कोडो पीक उष्ण आणि कोरड्या हवामानात येणारे पीक आहे. कोडो हे दुष्काळाला प्रतिरोध करणारे पीक असल्यामुळे ज्या ठिकाणी खूप कमी आणि अनिश्चित असा पाऊस पडतो त्या ठिकाणी कोद्राची लागवड केली जाते. सरासरी 40 ते 50 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रात या पिकाची लागवड करतात. कोडो पिकासाठी खडकाळ, मुरमाड या जमिनीपासून पोयट्याची जमीन उपयुक्त आहे. खोल पोयट्याची, कसदार सेंद्रिय पदार्थ जास्त असलेल्या जमिनीमध्ये अधिक उत्पन्न मिळते. पिकासाठी चांगला निचरा होणारी आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन आवश्यक असते. कोडो पीक मान्सून पावसाची सुरुवात झाल्यावर खरीप हंगामात घेतात. एक खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कोळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे. कोडो पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या काही जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यांची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. त्यामध्ये GP UK 3, JK 13, JK 65 आणि DPS 9-1. तर शेतकरी बंधूंनो, कोडो पिकाची लागवड पेरणी पद्धतीने करतात. पेरणीचे 2 ओळीतील अंतर 22.5 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर असावे. कोडो पिकास 10 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे आहे. कोडो 1 किलो बियाण्यास 3 ते 4 ग्राम थायरम किंवा फॉलिडॉल भुकटी लावावी. प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी 25 ग्राम एझोस्पिरिलम ब्रॅसिलेन्स आणि एस्पर्जिलस अवोमोरी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कोडो पिकास हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुर्दाची मात्रा द्यावी. यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुर्दाची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी. राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. कोडो पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाते, परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरे पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. जास्त पाऊस झाल्यास शेतात साठलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. कोळपणी यंत्राच्या सहाय्याने 2 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते, किंवा 1 खुरपणी आणि 1 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते. तसेच कोडो पिकात तणनाशकाचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. यासाठी पेरणीपूर्व आयसो प्रोट्युटोरॉन 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर, किंवा पेरणीनंतर 2,4-डी सोडियम हे क्षार क्रियाशील घटक प्रति हेक्टर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी वापरल्यास तण नियंत्रण करता येते. कोडो पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाची लागवड केल्यावर पावसामध्ये 12 ते 15 दिवसांचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरू होतो. याच्या नियंत्रणाकरिता जमिनीमध्ये प्रति हेक्टर 8 ते 10 किलो फोरेट किंवा कार्बोफ्युरान 3 ग्रामच्या प्रमाणात वापरावे, किंवा क्विनॉल फॉस 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. कोडो या पिकामध्ये कोद्रा प्लस मूग किंवा तूर किंवा सोयाबीन 2:1 या प्रमाणात आंतरपीक प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो. महाराष्ट्रामध्ये कोडो प्लस कारळा ही पीक पद्धती जास्त फायदेशीर ठरू शकते. कोडो पीक सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यात काढणीस तयार होते. पक्व झाल्यानंतर या पिकाची काढणी करावी. पक्व पीक जमिनीलगत विळ्याने कापून घ्यावे, उन्हामध्ये पूर्णपणे वाळवावे, त्यानंतर लोंडी बडवून मळणी करावी किंवा बैलाद्वारे मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून साठवणूक करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास कोडो पिकाचे 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 30 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण कोडो पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आता आपण ऐकूयात राळा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, भारतामध्ये राळा पीक कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. याचे खोड सरळ वाढणारी हिरवी पाने 60 ते 75 सेंटीमीटर उंच वाढणारे आहे. पक्वतेच्या वेळेस कणसातील दाणे भरल्यामुळे ते खाली झुकतात. राळा या पिकाला इंग्रजीत फॉक्सटेल मिलेट, इटालियन मिलेट, जर्मन मिलेट असेही म्हटले जाते. यास हिंदीमध्ये कागनी, कन्नडमध्ये नावनी, तमिळमध्ये थायनी, गुजरातीमध्ये कांग असे म्हणतात. भारतामध्ये या पिकाखाली जवळपास 0.87 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 0.66 लाख टन उत्पादन मिळते. या पिकाची सरासरी उत्पादकता 762 किलो प्रति हेक्टरी एवढी आहे. राळा पिकाच्या धान्यात काही पोषण मूलद्रव्ये आढळतात, त्यामध्ये जसे की प्रथिने 12.3%, स्निग्ध पदार्थ 4.3%, कर्बोदके 60.9%, तंतुमय पदार्थ 8.0%, खनिज द्रव्य 3.3%, कॅल्शियम 31.0%, लोह 5.0%, लायसिन 2.29% आणि थायमिन 0.59%. तर शेतकरी बंधूंनो, या राळा पीक उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात कमी आणि मध्यम पावसाच्या भागात समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंचीपर्यंत आणि 500 ते 750 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात घेतली जाते. चांगला निचरा होणारी पोयटाची जमीन या पिकासाठी उत्तम आहे, परंतु पाण्याच्या दलदलीच्या भागात हे पीक घेऊ नये. महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगामात जुलैच्या 3 आठवड्यापर्यंत हे पीक घेतले जाते. 1 खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कोळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे. राळा पिकाची लागवड, पेरणी आणि ओळीत करतात. पेरणी पद्धतीत तिफणीने पेरणी पूर्ण करतात. यासाठी पेरणीचे 2 ओळीतील अंतर 25 ते 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर असावे. राळा पिकास 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे आहे. राळा पिकास हेक्टर 20 किलो नत्र आणि 20 किलो स्फूर्दाची मात्रा द्यावी. यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फूर्दाची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी. राहिलेल्या नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. राळा पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाते, त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरे पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. हात कोळपणी यंत्राच्या सहाय्याने 2 ते 3 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते किंवा 1 खुरपणी आणि 2 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते. याचबरोबर राळा पिकात तणनाशकाचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. यासाठी पेरणीपूर्व आयसोप्रोट्युटेरॉन 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर किंवा पेरणीनंतर 2-4 डी सोडियम क्षार क्रियाशील घटक प्रति हेक्टर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी वापरल्यास तण नियंत्रण करता येते. शेतकरी बंधूंनो, राळा या पिकामध्ये आंतरपीक पद्धतीत राळा प्लस भुईमुग किंवा राळा प्लस कापूस किंवा राळा प्लस तूर या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो. आंध्र प्रदेश राज्यात मान्सून पाऊस लवकर आल्यास राळा पीक 45 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करून राळा पीक पक्वतेच्या वेळेस यामध्ये रब्बी ज्वारीची पेरणी करतात. राळा पिकाचे एकच पीक घेण्यापेक्षा राळा मोहरी, राळा मूग, राळा तूर आणि राळा सूर्यफूल ही एका पाठोपाठ पीक पद्धती जास्त फायदेशीर ठरते. राळा पीक सर्वसाधारण 80 ते 100 दिवसात काढणीस तयार होतात. पीक पक्व होताच कणसे वाळतात. असे पीक जमिनीलगत कापावे किंवा पक्व वाळलेली कणसे विळ्याने कापून घ्यावीत. कणसे उन्हामध्ये पूर्णपणे वाळवावीत. वाळलेली कणसे बडवून मळणी करावी किंवा मळणी यंत्राद्वारे मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून साठवणूक करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास राळा पिकाचे 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 20 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आताच आपण राळा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात 6वा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, या 6वा पिकाला इंग्रजीमध्ये प्रोसो मिलेट असे म्हटले जाते. या पिकाला इतर राज्यांमध्ये चीना, वर्गू, बारागू, पान विवरगू असेही म्हटले जाते. लघु पौष्टिक सत्वयुक्त तृणधान्यांपैकी 6वा हे महत्वाचे पीक आहे. कमी पावसाच्या भागात, दुष्काळी प्रदेशात हे 6वा पीक हे वरदानच आहे. 6वा पिकास अत्यल्प पाणी गरज असल्याने आणि ते 60 ते 90 दिवसात पक्वता येत असल्यामुळे 6वा पीक दुष्काळ भागात वरदान ठरू शकेल. 6वा पीक खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून घेतात, परंतु पाण्याची सोय असलेल्या भागात उन्हाळ्यात हे पीक घेतले जाऊ शकते. भारतामध्ये या पिकाखाली 0.41 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 0.22 लाख उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 531 किलो प्रति हेक्टर एवढी आहे. तर शेतकरी बंधूंनो, या 6वा पिकाचे आपल्या आहारातील महत्व नेमकं आहे तरी काय? तर 6वा धान्य ग्लुटेनपासून मुक्त असून यामध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध आणि कर्बोदकांचे प्रमाण आहे. यामध्ये सूक्ष्म मूलद्रव्ये जसे मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांचे प्रमाण जास्त आहे. 6वा हे महिलांसाठी मासिक पाळीच्या वेळेस उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने उच्च रक्तदाब कमी होऊन अधिक प्रमाणात झिंक, लोह, व्हिटॅमिन बी पुरवले जाते. 6वा हे सहजपणे पचन होते. यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने जास्त काळ पोट भरल्याचे जाणवते. 6वा पीक सरळ वाढणारे, जास्त प्रमाणात फुटप्यांची संख्या असून त्यांची उंची 45 ते 100 सेंटीमीटर पर्यंत वाढते. खोड सरळ, मुळे तंतुमय प्रकारची आहेत. बियाणे पांढरट, पिवळसर, लाल आणि काळ्या रंगाचे असतात. शेतकरी बंधूंनो, या 6वा पीक उष्ण वातावरणात येणारे पीक असून कोरडवाहू भागामध्ये पाण्याची दुर्भिक्षता असलेल्या भागात घेतले जाते. हे पीक अत्यंत कमी वेळेस काढणीस तयार होते. चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन या पिकासाठी उत्तम आहे. 6वा पीक मान्सून पावसाची सुरुवात झाल्यावर खरीप हंगामात घेतात. 1 खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कोळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे. 6वा पिकाची लागवड पेरणी पद्धतीने करतात. पेरणीचे 2 ओळीतील अंतर 25 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर असावे. 6वा पिकास 10 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे होते. 6वा पिकास हेक्टरी 20 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरदची मात्रा द्यावी. यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुरदची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी. राहिलेल्या नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. 6वा पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाते, त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास फुटव्याच्या अवस्थेत, म्हणजेच पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी 1 पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. सावा पीक उन्हाळी हंगामात घेतल्यास 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. यामध्ये पहिले पाणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरे पाणी पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. जास्त उत्पादन आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी शेत तणविरहित ठेवावे. कोळपणी यंत्राच्या सहाय्याने 2 कोळपणी केल्यास किंवा 1 खुरपणी आणि 1 कोळपणी केल्यास पीक

सावा पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाची लागवड केल्यानंतर पावसामध्ये 12 ते 15 दिवसाचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरू होतो. याच्या नियंत्रणाकरिता जमिनीमध्ये प्रति हेक्टर 8 ते 10 किलो फोरेट किंवा कार्बोफ्युरॅन 3 ग्रॅम या प्रमाणात वापरावे किंवा क्विनॉल फॉस 2 मिली प्रतिलिटर प्रमाणे फवारणी करावी. सावा या पिकामध्ये सावा प्लस मूग या प्रमाणात आंतरपीक प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो. सावा पीक सर्वसाधारण 65 ते 75 दिवसात काढणीस तयार होते. पीक पक्व होताच लोंबी वाळतात. पक्व पीक जमिनीलगत विळ्याने कापून घ्यावे, उन्हामध्ये पूर्णपणे वाळवावे, त्यानंतर लोंबी बडवून मळणी करावी किंवा बैलाद्वारे मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून साठवून करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास सावा पिकाचे 20 ते 23 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण कार्यक्रमात सावा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. कार्यक्रमात यानंतर आता आपण ऐकूयात पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात साखर कारखानदारीबरोबरच ऊसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली आहे. मात्र प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याची दिसून येत नाही. आजच्या परिस्थितीत ऊसाखालील क्षेत्र वाढवण्यापेक्षा ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ऊसाची लागवड सुरू पूर्व हंगामी आणि आडसाली या 3 हंगामात केली जाते. महाराष्ट्रात एकूण ऊस लागवडीखालील क्षेत्रापैकी 30 ते 35% क्षेत्र पूर्व हंगामी ऊसाखाली असते. या 3ही हंगामाची तुलना करता पूर्व हंगाम हा इतर 2 हंगामापेक्षा फायदेशीर असल्याचे दिसून येते. कारण पिकाच्या कालावधीचा विचार करता पूर्व हंगामी ऊसाची लागवड आणि खोडव्याचे उत्पादन इतर 2ही हंगामापेक्षा चांगले येते. तण, कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव इतर 2ही हंगामापेक्षा कमी राहतो. खरीप हंगामामध्ये इतर पीक घेऊन किंवा पूरबुडित क्षेत्रामध्ये पूर ओसरल्यानंतर पूर्व हंगामी लागवड करता येते. तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या ठिकाणी पूर्व हंगामी ऊसाची 6 ते 7 महिन्यांची वाढ झालेली असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करू शकते. यंदा राज्यामध्ये ऑगस्ट अखेर चांगला पाऊस झाला आहे. तसेच वापसा न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी आडसाली लागवडी लांबलेल्या आहेत. यामुळे यावर्षी महाराष्ट्रात पूर्व हंगामी ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे पूर्व हंगामी ऊसाच्या वाढणाऱ्या क्षेत्राबरोबरच उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची निवड आणि पूर्व मशागतीपासून ऊसाच्या तोडणीपर्यंत काही बाबींची काळजी आणि नियोजन करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, या पूर्व हंगामी ऊसाचा कालावधी 14 ते 15 महिने आणि त्यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त खोडवा पीक घेतले जात असल्यामुळे जमिनीची निवड आणि पूर्व मशागत या बाबींना विशेष महत्व आहे. ऊसासाठी मध्यम ते भारी मगदुराची आणि उत्तम निचऱ्याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली 60 ते 120 सेंटीमीटर असावी. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान 0.5% असावे. जमिनीची उन्हाळ्यात उभी आणि आडवी खोल नांगरट करावी. जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळव्याच्या उभ्या आडव्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी आणि जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत 120 ते 150 सेंटीमीटर आणि मध्यम जमिनीत 100 ते 120 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी 2.5 ते 5 फूट आणि भारी जमिनीसाठी 3 ते 6 फूट अशा जोड ओळ पद्धतीचा अवलंब करावा. पट्टा पद्धतीचा आंतरपीक घेण्यासाठी आणि ठिबक सिंचन संच बसवण्यासाठी चांगला उपयोग होतो. यांत्रिक पद्धतीचा वापर करावयाचा असल्यास 2 सरीतील अंतर 120 ते 150 सेंटीमीटर ठेवावे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी फुले 265 कोश 80,032 या मध्यम पक्वतेच्या आणि को 94,012 कोसी 671 VSI 434 आणि कोल्हापूर विभागासाठी को 92,005 या लवकर पक्व होणाऱ्या सुधारित जातींची निवड करावी. पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणे वापरावे. दर 3 ते 4 वर्षांनी ऊस बेणे बदलावे. लागवड 1 डोळा किंवा 2 डोळ्यांची टिपरी वापरून करावी. 1 डोळा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास

दोन डोळ्यातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागवड करावी. डोळावरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागवड केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर 1.5 ते 2 फूट आणि सरेतील अंतर 4 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील. तर शेतकरी बंधूंनो, ओल्या लागवडीसाठी पाणी सरीमध्ये सोडून त्यामध्ये टिपरी पायाने अथवा हातांनी दाबली जातात. हलक्या जमिनीत ओली लागवड केल्यास बेने खोलवर जात नाही आणि उगवण समाधानकारक होते. त्यामुळे हलक्या जमिनीत ओली लागवड करावी. मध्यम ते भारी जमिनीत ओली लागवड केल्यास बेने खोलवर दाबले जाते. उगवण उशिरा होते आणि उगवण एकसारखी होत नाही. कोरडी लागवड पद्धतीमध्ये सरीमध्ये कुदळीने 2 ते 3 इंच खोलीवर चळी घेऊन योग्य अंतरावर ऊस बेने मांडून ते मातीने बुजवले जाते आणि त्यानंतर त्याला पाणी दिले जाते. यामुळे टिपरी जास्त खोलवर जात नाहीत आणि उगवण लवकर आणि एकसारखे होते. कोरडी लागवड मध्यम ते भारी जमिनीत फायदेशीर ठरते. शेतकरी बंधूंनो, या ऊसाची पारंपरिक पद्धत ती म्हणजे 3 फूट अंतरावर सऱ्या काढून सवाई किंवा दिडकीने लागवड केल्याने फुटव्यांची संख्या जास्त घेऊन मर जास्त प्रमाणात होते आणि उत्पादनात घट येते. पाण्याचा जास्त वापर होतो. आवश्यकतेपेक्षा एकरी ऊसाची संख्या जास्त राहून ऊस बारीक होतो. ऊसाला योग्य सूर्यप्रकाश हवा मिळत नसल्याने उत्पादनात घट येते. लांब सरी पद्धत. या पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. हलक्या जमिनीत 3 फूट अंतरावर सरी पाडावी आणि भारी जमिनीमध्ये 3.25 ते 4 फूट अंतरावर सरी पाडावी. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटर पर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना 2 ते 3 सऱ्यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4% पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी आणि उतार 0.4% जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. शेतकरी बंधूंनो, या लांब सरी पद्धतीमध्ये आवश्यक तेवढेच पाणी देता येते, त्यामुळे जमीन खराब होण्याचे प्रमाण कमी होते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो आणि उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुद्धा सुलभ करता येते. शेतकरी बंधूंनो, ऊस लागवडीची पट्टा पद्धत. तर या जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागवड करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट आणि मध्यम ते भारी जमिनीत 3 फूट अंतरावर रिझरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून 2 सऱ्यामध्ये ऊसाची लागवड करून 3री सरी मोकळी सोडावी. म्हणजे 2 जोड ओळीत 5 फूट किंवा 6 फूट पट्टा रिकामा राहील. या पद्धतीचे फायदे म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा मिळाल्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होते. ऊस पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते आणि तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे, कारण या यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. ऊस बांधणीनंतर 2 ओळीमध्ये 1 सरी तयार होते आणि त्या 1 सरीला पाणी देऊन ऊसाच्या 2 ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 30 ते 32% बचत होते. या ऊसाची रुंद सरी पद्धत. शेतकरी बंधूंनो, या लागवड पद्धतीमध्ये 2 सरीतील अंतर 4 फूट किंवा 4.5 फूट किंवा 5 फूट ठेवले जाते. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटर पर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4% पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी आणि उतार 0.4% जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. या लागवड पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. ही पद्धत यांत्रिकीकरणासाठी योग्य आहे. यामध्ये यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. आंतरमशागत सुलभतेने करता येते. रुंद सरीमुळे ऊस पिकामध्ये आंतरपीक घेणे शक्य होते. लागवडीसाठी बेनी मळ्यात वाढवलेले 9 ते 11 महिने वयाचे निरोगी रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेनी वापरल्यास ऊस उत्पादनात 15 ते 20% वाढ होते.
काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवले, कीड आणि पिड्या ढेकून यांच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम कार्बेडॅन्झिम आणि 300 मिली मॅलाथिऑन किंवा डायमिथोएट 100 लिटर पाण्यात मिसळून 2-10 मिनिटे त्यात बुडवावे. या प्रक्रियेनंतर ॲसिटोबॅक्टर 10 किलो आणि स्फुरत विरघळणारे जीवाणू खत 1.25 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतरच लागवड करावी. जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे 50% नत्र आणि 25% स्फुरत खतांची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. शेतकरी बंधूंनो, 8 साली ऊसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी 40-50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत टाकून जमिनीत मिसळावे. शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताक किंवा दहींचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडावे. पूर्व हंगामी ऊसासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन करावे. स्फुरद आणि पालाशयुक्त खते लागवडीपूर्वी सरीत पेरून द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नत्रयुक्त खते ऊसाच्या मुळाच्या सानिध्यातील अशा पद्धतीने द्यावीत. तसेच युरियाचा वापर निंबोळी पिंडीच्या 6:1 या प्रमाणात वापर करावा. जमिनीचे माती परीक्षण करून घेतल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गरजेनुसार हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 5-6 दिवस मुरवून सरीत द्यावे. Co 86032 ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे या जातीकरता प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खतांची 25% जादा मात्रा द्यावी. ॲसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया केल्यास नत्र खताची मात्रा 50% आणि स्फुरद खताची मात्रा 25% कमी करून द्यावीत. शेतकरी बंधूंनो, पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, मॅटो इत्यादी आंतरपिके घेता येतात. नेहमीच्या ऊस लागवडीत वरंब्याच्या एका बाजूस तळापासून 2x3 अंतर सोडून किंवा पट्टा अथवा जोड ओळ पद्धतीत ऊसाच्या लागवडीनंतर 6-7 दिवसांनी म्हणजेच आंबवणीचे पाणी देण्याच्या आधी आंतरपिकाची टोकण अथवा लागवड करावी. मात्र या पिकांना एकाच वेळी जास्त पाणी मानवत नसल्याने पाणी व्यवस्थापनाबाबत दक्ष असावे. ऊसामध्ये कांद्याच्या रोपांची लागवड सरीच्या दोन्ही बाजूस 10-15 सेंटीमीटर अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी. या पिकाला मुख्य पिकाच्या खत मात्रे व्यतिरिक्त हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील प्रयोगावरून पूर्व हंगामी ऊसात बटाटा किंवा कांदा ही आंतरपिके फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूर्व हंगामी ऊस लागवड अधिक किफायतशीर होण्यासाठी ऊस लागवडीनंतर हरभरा या पिकाची वरंब्याच्या माथ्यावर टोकन पद्धतीने लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. ऊसाची लागवड करताना पट्टा पद्धतीने 2.5 किंवा 3-6 फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड केल्यास पट्ट्यामध्ये आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते. ऊसामध्ये आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार आणि व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे. तसेच आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी. ऊस पिकामध्ये ताग, दहींचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो आणि बाळ बांधणीच्या वेळी हिरवळीचे पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते. यामुळे शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा टिकवण्यास मदत होते. ऊस लागवडीनंतर 3-4 दिवसांनी जमीन वापशावर असताना हेक्टरी 5 किलो ॲट्रेझिन किंवा मेट्रीब्युझिन हेक्टरी 1 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर फवारणी करावी. ऊस उगवल्यानंतर हरळी किंवा लवाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यासाठी 10 लिटर पाण्यात 80 मिली ग्लायसोफेट वापरावे. हे तणनाशक ऊसावर पडू देऊ नये आणि यासाठी प्लास्टिक हुड वापरून जमिनीलगत तणांवर फवारणी करावी. ऊसाच्या उगवणीनंतर आवश्यकतेनुसार तणांचा बंदोबस्त करावा. आंतर मशागतीमध्ये तण नियंत्रणाबरोबरच बाळ बांधणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. ऊस लागणीनंतर 3 महिन्यांनी बाळ बांधणी कृषी राज्यासारख्या अवजाराच्या सहाय्याने बाळ बांधणी करावी. यामुळे पिकाला हलकी भर लागते, फुटव्यांची संख्या नियंत्रित होते आणि येणाऱ्या फुटवांची वाढ जोमदार होते.
ऊस पीक 4 ते 4.5 महिन्याचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून आणि नंतर सायन कुळव चालवून अंतर मशागत करावी आणि रासायनिक खतांची मात्रा देऊन रिझरच्या सहाय्याने मोठी बांधणी करावी आणि पाणी देण्यासाठी सऱ्या किंवा वरंबे सावरून घ्यावेत. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या 8 सेंटीमीटर खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर 10 सेंटीमीटर खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 14 ते 15 दिवसांनी आणि हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये. पाण्याचा जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनतात आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही ऱ्हास होतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. ठिबक संचाचा वापर करावायचा असल्यास पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धत वापरूनच लागवड करावी. ठिबक सिंचनमुळे 50% पाण्याची बचत होते. तसेच ठिबक संचाद्वारे खते दिल्यास खतांमध्ये 20% बचत होऊन ऊस उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. कार्बेड एन्झिमच्या पेने प्रक्रियेमुळे उसातील काणी रोगांचा बंदोबस्त होतो. आडसाले उसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी 5 फुले ट्रायकोकार्डची 10 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस हेक्टरी 2.5 लिटर 1000 लिटर पाण्यात मिसळून जमीन वापशावर असताना सरीतून द्यावे. तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर नीम, बाभूळ आणि बोर या झाडांवरील भुंगेरे सामुदायिकरित्या सायंकाळच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 फुले ट्रायकोकार्ड मोठ्या बांधणीनंतर दर 15 दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी 1 महिन्यापर्यंत लावावीत. पोंग्यातील पिठ्या ढेकून या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन 25%, प्रवाही 32 मिली किंवा डाय मिथोएट 30% प्रवाही 26 मिली किंवा मेलाथिऑन 50% प्रवाही 20 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. लोकरी माव्यांच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र कीटकांच्या प्रत्येकी 1000 अळ्या किंवा कोष प्रति हेक्टरी शेतात सोडाव्यात. मित्र कीटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट 10% दाणेदार हेक्टरी 15 ते 20 किलो या प्रमाणात 9 महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे किंवा मिथिल डिमेटॉन 25% प्रवाही किंवा डाय मिथोएट 30% प्रवाही यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रत्येकी 10 लिटर पाण्यात 15 मिली या प्रमाणात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा फवारावे. पूर्व हंगामी उसाची तोडणी 14 ते 15 महिन्यानंतर करावी. सध्या प्रचलित फुले 265 आणि कोष 80,032 या जातींचा वापर केल्यास हेक्टरी 200 टनांपर्यंत ऊस उत्पादन सहज मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताचा आपण पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात उसात बटाटा आंतरपीक लागवड फायदेशीर याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, सन 2011 ते 2012 मध्ये महाराष्ट्रातील ऊस पिकाखाली असणारे 10.43 लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र सन 2016 ते 2017 मध्ये घटून 6 लक्ष हेक्टर एवढे झाले आहे. ऊसाची उत्पादकता देखील घटत चालली आहे. सन 1999 ते 2000 मध्ये प्रति हेक्टर 90 टन असणारी ऊस उत्पादकता सन 2016 ते 2017 मध्ये प्रति हेक्टर 70 टनांवर घसरली आहे. आंतरराष्ट्रीय मानांकाच्या तुलनेत ही उत्पादकता अत्यंत कमी आहे. भारताच्या लोकसंख्या वाढीचा सध्याचा दर लक्षात घेता सन 2020 पर्यंत साखरेची मागणी 60% वाढेल असा अंदाज आहे. एकीकडे साखरेची मागणी वाढत असताना उसाखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादकतेमध्ये घट होत असल्याचे विरोधाभासी चित्र समोर येते. याला अनेक कारणे आहेत. ऊस पिकामध्ये सिंचनाकरिता पाण्याचा बेलगाम वापर, क्षारपड चोपन होत चाललेल्या सिंचनाखालील जमिनी, दुष्काळी परिस्थिती, लोकरी मावा आणि तांबेऱ्यासारखे उद्भवणारे नवीन कीड आणि रोग, अयोग्य खत व्यवस्थापन ही काही महत्वाची कारणे देता येतील. याशिवाय दिवसेंदिवस घटत चाललेल्या जमीनधारणेमुळे देखील उसाच्या केवळ एकाच पिकापासून सर्व कौटुंबिक गरजा भागवणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ऊस पिकामध्ये कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे, खात्रीशीर बाजारपेठ असणारे आणि दरांमध्ये जास्त चढ उतार नसणारे आंतरपीक घेतले जाणे महत्वाचे आहे.
शेतकरी बंधूंनो, साखर कारखान्याचा गाळप हंगाम व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी आड साली उसाखाली 10%, पूर्व हंगामी उसाखाली 30% आणि सुरू उसाखालील 20% तर खोडवा उसाखाली 40% क्षेत्र असावे. महाराष्ट्रातील ऊसाच्या तीनही हंगामांपैकी पूर्व हंगामी ऊस अधिक फायदेशीर आहे, कारण शेतकऱ्याला खरीप हंगाम साधता येतो. पूर्व हंगामी ऊसामध्ये रब्बी हंगामात घेतली जाणारी जास्त नफा मिळवून देणारी भाजीपाला पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. पूर्व हंगामी ऊसाचे हेक्टरी उत्पादन सुरू ऊसापेक्षा 25-30% अधिक आहे. पूर्व हंगामी ऊसाची उन्हाळ्यामध्ये विशेषतः पाणी दुर्भिक्षांच्या परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते. साखर कारखान्यांना देखील गाळपासाठी पक्व ऊस मिळाल्याने साखर उताराही अधिक मिळतो. याशिवाय पूर्व हंगामी ऊसाचा खोडवा आडसाले किंवा सुरू ऊसाच्या खोडव्यापेक्षा चांगला येतो. खोडवा ऊसाखालोखाल लागणीच्या ऊसाखालील एकूण क्षेत्रापैकी जास्तीत जास्त क्षेत्र पूर्व हंगामी ऊसाखाली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आंतरपीक म्हणून पिकाची निवड करताना ते पीक ऊसाबरोबर स्पर्धा न करणारे, कमी उंचीचे, थोडा कमी सूर्यप्रकाश आणि सावली मानवणारे, ऊसाच्या मुळापेक्षा जमिनीतील वेगळ्या स्तरातून पोषण मिळवणारे आणि कमी कालावधीचे असावे. या व्यतिरिक्त मजुरांची उपलब्धता, आंतरपिका स्थानिक बाजारपेठेतील मागणी, जमिनीचा प्रकार आणि कुटुंबाची गरज हे निकषही महत्वाचे आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या पूर्व हंगामी ऊसाची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान करतात, त्यामुळे या हंगामातील ऊसामध्ये रब्बी हंगामात घेतली जाणारी बटाटा, कांदा, लसूण, पाणकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हरभरा, वाल, घेवडा, हिरव्या पालेभाज्या अशी आंतरपिके घेता येतात. या सर्व आंतरपिकांमधून बटाटा हे आंतरपीक पूर्व हंगामी ऊसाकरिता अत्यंत योग्य आणि फायदेशीर असल्याचे आढळले आहे. बटाटा पीक हे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात 3 महिन्यात तयार होणारे नगदी पीक आहे. ऊस पिकाचा कालावधी अधिक असल्याने त्याची पाण्याची गरज अधिक आहे. सुरुवातीचे 3 महिने ऊस पीक अत्यंत हळू वाढते, परंतु उगवणाऱ्या कोंबांना आणि हळूहळू वाढणाऱ्या मुळांपाशी पुरेशी ओल राहावी म्हणूनच वरचेवर पाणी द्यावे लागते. दिलेल्या पाण्यातील फक्त 10-15% पाण्याचा वापर ऊस पीक करते आणि उर्वरित 80-85% पाण्याच्या वरंबे भिजून बाष्पीभवनाद्वारे ऱ्हास होतो. बटाटा पिकास जास्त पाणी मानवत नाही. ऊसास पाणी देताना आपोआप भिजलेल्या वरंब्यावर 3 महिने इतक्या अल्प मुदतीत बटाट्याचे आंतरपीक भरघोस उत्पादन देते. बटाट्याचे आंतरपीक ऊसाच्या मुख्य पिकाबरोबर पाण्यासाठी कोणतीही स्पर्धा न करता ऊसाला दिलेल्या परंतु वाया जाऊ शकणाऱ्या पाण्याचा योग्य विनियोग करते. पूर्व हंगामी ऊसाची सरी किंवा वरंबा पद्धतीने लागवड करताना सरीमध्ये ऊस लावला जातो तर वरंब्याच्या मध्यभागी बटाट्याची लागवड केली जाते. त्यामुळे ऊसाच्या मुळांची आणि पानांची वाढ सरीमध्ये तर बटाट्याच्या मुळांची आणि पानांची वाढ वरंब्यामध्ये वेगवेगळ्या भागात होत राहते. यामुळे या दोन्ही पिकांची आपापसात जमिनीकरिता आणि सूर्यप्रकाशाकरिता कोणत्याही प्रकारची स्पर्धा न होता ते एकमेकांच्या वाढीस पूरक ठरतात. ऊस पिकाच्या मशागतीच्या कामातच बटाट्याची लागवड आणि काढणी करणे सहज शक्य होते. पूर्व हंगामी ऊसात घेता येणाऱ्या भाजीपाला पिकांपेक्षा बटाटा त्याच्या साठवण क्षमतेमुळे अधिक शाश्वत उत्पादनाची खात्री देतो. पाणकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अत्यंत नाशवंत आहेत आणि योग्य वेळेत जर त्याची विक्री न झाल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त बाजारात आवक जास्त झाल्यास दर गडबडतात. कांदा साठवणक्षम आहे, परंतु त्याच्या दरांबद्दल कोणीही खात्री देऊ शकत नाही. याशिवाय बटाटा पिकाच्या 5-6 टन पाला पाचोळ्याचा ऊस पिकात सेंद्रिय खतासारखा उपयोग होतो आणि ऊस उत्पादनात 10-15% वाढ होते. ही सर्व कारणे पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा आंतरपीक घेणे जास्त संयुक्तिक आहे. तर शेतकरी बंधूंनो, या पूर्व हंगामी ऊसाची लागवड करताना ऊसाच्या Co-7219, Co-86032, Co-88121, Co-94012 आणि Co-M-0.265 यापैकी कोणत्याही वाणाची निवड करावी. यातील Co-86032 आणि Co-M-0.265 या वाणांची उत्पादन क्षमता अधिक आहे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये बटाट्याच्या लागवडीसाठी कुफरी चंद्रमुखी, कुफरी जवाहर, कुफरी लवकर, कुफरी चिप्सोना 1, कुफरी सिंदुरी, कुफरी ज्योती, कुफरी पखराज, कुफरी सूर्या, कुफरी चिप्सोना 2, कुफरी वाशाह यापैकी कोणत्याही वाणाची निवड करावी.
बटाट्याचे प्रमाणित आणि कीड किंवा रोगमुक्त बेणी वापरावे. शक्यतो राष्ट्रीय बीज निगम किंवा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ या सरकारी यंत्रणांच्या प्रतिनिधींकडे सत्यप्रत किंवा पायाभूत बियाण्याची आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. बेण्याचा बटाटा पूर्ण वाढलेला आणि फुगीर तसेच जाड चांगल्या पोसलेला कोंबाचा असावा. शक्यतो बेणे बटाटे अंड्याच्या आकाराचा असावा, 5 सेंटीमीटर व्यासाचा आणि 25 ते 30 ग्राम वजनाचा असावा. बटाट्याचा आकार मोठा असल्यास त्याच्या 20 ते 30 ग्राम वजनाच्या फोडी कराव्यात. प्रत्येक फोडीवर किमान 2 ते 3 डोळे असावेत. फोडी करताना विळा किंवा कोयता 0.3% कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा ब्लायटॉक्सच्या द्रावणात वरचेवर बुडवून वापरावा. अशा फोडी किमान 10 ते 12 तास सावलीत सुकवून वापराव्यात. बटाटा बियाणा 0.1% डायथेन M45 किंवा कार्बेडेन्झिमची 5 मिनिटे प्रक्रिया करावी. बांगडी रोगाचा प्रादुर्भाव असल्यास स्टेप्रोसायक्लिनच्या 0.02% द्रावणात बेणे 1 तास बुडवावे. ऊस आणि बटाटा ही दोन्ही पिके खाताड आहेत. त्यांना योग्य वेळी योग्य पद्धतीने शिफारस केल्याप्रमाणे खते दिल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन निश्चित वाढते. पूर्व हंगामी ऊसाला हेक्टरी 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश द्यावे. त्यापैकी 10% नत्र, 50% स्फुरद आणि पालाश लागणीच्या वेळी द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता म्हणजे 40 किलो नत्र ऊस लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी, तर नत्राचा तिसरा हप्ता म्हणजे 10% नत्र ऊस लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी द्यावा. रासायनिक खतांचा उर्वरित चौथा हप्ता म्हणजेच राहिलेले 10% नत्र, 50% स्फुरद आणि पालाश मोठ्या बांधणीच्या वेळी बटाटा पिकाची काढणी झाल्यानंतर ऊसाच्या सरीत द्यावा. तत्पूर्वी रिझर्वच्या सहाय्याने बटाट्याची काढणी केल्याने ऊसासाठी वरंबा तयार होईल. बटाट्याकरिता हेक्टरी 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश द्यावे. परंतु आंतरपीक म्हणून बटाटा घेताना शिफारशीत खतमात्रेपैकी केवळ 40% खतमात्रा हेक्टरी पूर्व हंगामी ऊस लावण्यासाठी सरी किंवा वरंबे तयार करण्यापूर्वी पेरून घ्यावे. ऊसाच्या लागवडीनंतर चौथ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे आणि त्यानंतर जमिनीच्या मजदुरानुसार 8 ते 12 दिवसाच्या अंतराने नियमित पाणी देत राहावे. ऊसाच्या उगवणीकरिता सुरुवातीच्या काळात फार थोडे पाणी लागते. यावेळी भिजवलेल्या वरंब्यातील पाण्याचा उपयोग बटाटा पीक करते. बटाट्याची उगवण 2 आठवड्यात पूर्ण होते आणि त्यानंतर ऊसाची उगवण 3 ते 4 आठवड्यापर्यंत होत राहते. तोपर्यंत वरंबे बटाट्याच्या पिकाने झाकले जातात, त्यामुळे पाण्याचा ताण कमी होतो. बटाटा हे आंतरपीक घेताना पाण्याचा जास्त वापर करणे टाळावे. आंतरपीक पद्धतीमध्ये तण नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे. रासायनिक तण नियंत्रणाकरिता ऊस आणि बटाटा उगवणीपूर्वी प्रति हेक्टरी मेट्रीब्युझिन 0.75 ते 1 किलो क्रियाशील घटक 500 लिटर पाण्यातून फवारावे किंवा लागणीनंतर 1 महिन्याने ऊस आणि बटाटा या आंतरपिकातील तण खुरपून घ्यावे. लागवडीपासून 3 महिन्यांमध्ये बटाटा काढणीस तयार होतो. 3 महिन्यानंतर ऊसाला मातीची भर द्यावी लागते. तत्पूर्वी रासायनिक खतांची राहिलेली मात्रा सरीत द्यावी आणि नंतर वरंब्यातून बैलचरित नांगर अथवा छोट्या ट्रॅक्टरचा रिझर चालवावा. अशाने बटाटा पिकाची काढणी होऊन ऊसाला मातीची भर दिली जाते. रिझर चालवताना जमिनीतून बाहेर पडलेले बटाटे वेचून घ्यावेत. ऊसाकरिता चांगली सरी तयार होण्याकरिता पुन्हा एकदा त्याच सरीतून रिझर चालवावा, म्हणजे जमिनीत शिल्लक राहिलेले बटाटेही निघून येतील आणि ऊसास भरपूर भर लागेल. ऊसाची बांधणी करून घ्यावी आणि लगेच पाणी द्यावे. शेतकरी बंधूंनो, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावमार्फत सन 2014 ते 2015 रब्बी हंगामात राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वाई, खटाव, मान, फलटण आणि खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा आंतरपिकांची प्रात्यक्षिके घेतली होती आणि या प्रात्यक्षिकांचे निष्कर्ष फारच आशादायी आहेत. प्रात्यक्षिके घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सरासरी 72.5 क्विंटल प्रति हेक्टरी बटाटा आंतरपिकाचे उत्पादन मिळाले, म्हणजेच प्रति हेक्टरी किमान 30 क्विंटल तर कमाल 137.5 क्विंटल उत्पादन मिळाले. मागील वर्षी बटाट्यास सरासरी ₹10 प्रति किलो दराने प्रत्येकी ₹72,500 एवढे उत्पन्न बटाट्याच्या आंतरपिकापासून मिळाले. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा हे आंतरपीक घेऊन अधिकचे उत्पन्न मिळवावे.
तर शेतकरी बंधूंनो, आत्ताचा आपण ऊसात बटाटा हे आंतरपीक लागवड अतिशय फायदेशीर याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आता ऐकूयात मोहरीची सुधारित पद्धतीने लागवड याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, रब्बी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्वाचे, कमी खर्चाचे आणि अधिक फायद्याचे पीक आहे. तेलबिया पिकाच्या उत्पादनामध्ये मोहरी या पिकाचा जगात तसेच भारतात दुसरा क्रमांक लागतो. मोहरी पीक पूर्वी फक्त उत्तर भारतात घेतले जात होते, परंतु आता हे पीक पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतात सुद्धा घेतले जाते. भारतात या पिकाच्या एकूण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या 7 राज्यांचा 90% वाटा आहे. उत्तर भारत आणि पश्चिम बंगाल येथे मोहरीचे तेल खूप प्रमाणात वापरले जाते, परंतु महाराष्ट्रीयन स्वयंपाकात फारसे वापरले जात नाही. पण मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकवण्याकरिता आणि चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड घातली जाते. उत्तर आणि पूर्व भारतात मोहरीच्या तेलाचा खाण्याचे असंख्य पदार्थ तयार करण्याकरिता उपयोग केला जातो. मोहरीच्या बियांमध्ये 32-40% तेलाचे प्रमाण असते. कोवळ्या हिरव्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. तिच्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम तसेच अ आणि क ही आवश्यक जीवनसत्वे असतात. पंजाबमध्ये मक्याचे पोळीसोबत मोहरीच्या कोवळ्या पाण्याची भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते. मोहरीच्या ढेपीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असून दूध देणाऱ्या जनावरांकरिता उपयुक्त खाद्य आहेत. महाराष्ट्रातील रब्बी हंगामात असलेले 10° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस तापमान या पिकास पोषक आहे आणि सध्या बदलत्या वातावरणामध्ये या पिकास भरपूर वाव आहे. मोहरी हे गहू, चना आणि जवस या पिकामध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. हे पीक साधारणतः 2 किंवा 3 ओलिताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पन्न देते आणि त्यामुळे कमी पाण्याच्या उपयोगात शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. या पिकास सुद्धा चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीपासून जास्त नफा मिळतो. या पिकाची योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो. या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्षापासून संरक्षण करण्याची आवश्यकता नसते. मोहरी हे पीक मध्यम खोल जमीन किंवा खारवट जमिनीत घेऊ शकतो. तसेच तणग्रस्त जमिनीत या पिकाचे उत्पन्न इतर पिकापेक्षा जास्त मिळते. पीक परिपक्व होत असताना झाडांची सर्व पाने जमिनीवर गळून पडतात आणि ते जमिनीत कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रति हेक्टरी 12 क्विंटल उत्पन्न देण्याची क्षमता असलेले शताब्दी हे वाण विकसित केले आहे. या सर्व कारणामुळे मोहरी हे परंपरागत घेत जाणाऱ्या गहू, हरभरा, जवस इत्यादी पिकास पर्यायी पीक म्हणून उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्रात खरीपामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सोयाबीननंतर नेहमीच्या रब्बीपेक्षा लागवड खर्च कमी आणि अधिक उत्पन्न मिळत असल्यामुळे मोहरी पिकाची लागवड करता येईल. पूर्व विदर्भात खरीपात भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जातीची लागवड करून रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करणे अधिक फायद्याची ठरू शकते. परंपरागत सलग गहू पीक घेण्यापेक्षा गहू पिकामध्ये 1 किंवा 6 सेक या प्रमाणात आंतरपीक घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. तर शेतकरी बंधूंनो, या मोहरी पिकाचे अधिक उत्पन्न मिळण्याकरता काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, मोहरी पिकाच्या दमदार वाढीच्या दृष्टीने मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. तसेच पाण्याचा चांगला निचरा करणारी जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन खोलवर नांगरून आडवी आणि उभी वक्रून जमीन चांगली भुसभुशीत करावी. ओलिताखालील पिके घ्यावयाचे झाल्यास वखऱ्याच्या किंवा सारा यंत्राच्या सहाय्याने सारे पाडावेत, जेणेकरून पाणी चांगले समप्रमाणात देण्यात येईल. या पिकाच्या पेरणीकरता साधारणतः 5-6 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 3 ग्रॅम थायरम लावावे. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे. पेरणी ऑक्टोबरच्या शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे. तसेच 2 झाडातील अंतर 15 सेंटीमीटर राहील अशी पेरणी करावी. मोहरीचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे बियाण्याच्या आकाराची वाळू सममानात मिसळून नंतर पेरणी करावी. त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात समप्रमाणात पडेल. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणी साधारणतः 3-4 सेंटीमीटर खोलीवर करावी. ओलीत पडेल अशा बेताने पेरावे.
कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असताना तसेच ओलिताखालील मोगरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वापसा येतास पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. या पिकाच्या पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करावी. साधारणतः 2 झाडातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर राहील या दृष्टीने विरळणी किंवा खाडे भरणी करावी. म्हणजे शेतात हेक्टरी 1.5 ते 2.2 लाख रोपांची संख्या राहील. गव्हाबरोबर आंतरपीक 9-1 किंवा 6-1 या प्रमाणात ओलीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते. मोहरी हे पीक कोरडवाहू तसेच ओलिताची सोय उपलब्ध असल्यास ओलिताखाली सुद्धा येऊ शकते. ओलिताखाली हे पीक घेत असताना हेक्टरी 50 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरत या रासायनिक खताची मात्रा द्यावी. हेक्टरी 25 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरत पेरणीच्या वेळेस आणि उरलेले 25 किलो नत्र 25 ते 30 दिवसांनी म्हणजेच पहिल्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस द्यावे. उत्पादन वाढीसाठी प्रति हेक्टरी 20 किलो गंधक आणि 1 किलो बोरॉन पेरणीच्या वेळेस द्यावे. कोरडवाहू परिस्थितीत प्रति हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरत द्यावे. कोरडवाहू मोहरीच्या अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक मिळकतीकरिता शिफारशीत खत मात्रेसह 50% फुलोरा अवस्थेत 1% युरियाची पिकावर फवारणी करावी. मोहरी या पिकाच्या अधिक उत्पन्न आणि अधिक आर्थिक मिळकत होण्याकरिता उगवणीनंतर 50 दिवसाच्या काळात पीक तण विरहित करावे. मोहरी पिकाच्या प्रभावी तण नियंत्रण अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक मिळकतीकरता पेरणीपासून 20 ते 40 दिवसांनी 2 निंदण्या आणि 2 डवरणी करण्याची किंवा ऑक्सिडायरजील 90 ग्रॅम क्रियाशील घटक किंवा पिंडी मिथिलीन 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी उगवणपूर्व फवारणी करावी. मोहरी हे पीक ओलिताखाली आणि कोरडवाहू दोन्ही परिस्थितीत घेता येते. निश्चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर 25 ते 30 दिवसाच्या अंतराने ओलिताच्या 3 पाळ्या द्याव्या. 2 ओलिताच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पेरणीनंतर 1 महिन्याने पहिले आणि पीक फुलावर असताना दुसरे ओलीत करावे. 1 ओलीत करणे शक्य असल्यास पीक फुलोऱ्यावर असताना ओलीत करावे. झाडावरील शेंगा 75% पिवळ्या पडल्यानंतर आणि शेंगातील दाणे टणक होऊ लागताच मोहरी पीक काढणीस आले असं समजावे. काढणी योग्य वेळी करावी. जमिनीलगत कापणी करून लहान ढीक करून 7 ते 8 दिवस शेतातच वाळू द्यावे. नंतर लगेच बैलाच्या पायाखाली तुडवून किंवा काठीने बुडवून मळणी करावी. मोहरीच्या पिकापासून हेक्टरी 8 ते 12 क्विंटल उत्पादन मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आताच आपण मोहरीची सुधारित पद्धतीने लागवड याविषयीची माहिती ऐकत होतात. आणि याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला हा कार्यक्रम संपला. परत भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूजे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.

0: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो, तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन
1: आपल्या आवडत्या कार्यक्रम
0: स्पर्धा आपण
1: नाही म्हणजे
0: तुला काय शिकलो
1: तुलना
0: पालका
1: लर्न
0: जाता त्या की तू माझं सगळं
1: ते
0: तुम नव्या विचारासह

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुरूंचं प्रसारण 90.8 FM केंद्रावरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुरूंचं प्रसारण 90.8 FM केंद्रावरून. बंधून हो,
1: तर आज तर पावसाचा अतिरिक्त यावर्षी याचा उपयोग असा झाला, आर्थिक उत्पन्न आपण वाढ तुम्ही जे
2: आणि नंतर झाडाला पाणी
3: या गावचं केंद्राच्या यांनी शेती पिकायची नाही.
1: प्रथम सर, तर

0: राम कृष्ण हरी। जीवनात काहीही एकतर्फी चालत नाही। जर तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला देणे देखील शिकले पाहिजे, मग ते प्रेम असो, पैसा असो किंवा आदर सन्मान असो। जे द्याल तेच मिळवाल। त्यामुळे जगासमोर स्वतःला कितीही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी देवापासून काहीच लपत नाही। वेळ आली की तो सगळे व्याचा सकट वसूल करून घेतो। म्हणून म्हणतात की जसे आहात तसेच रहा। नंतर वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते। राम कृष्ण।
1: नमस्ते, जळगावकर। खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल। आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये। 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये। या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत। म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला। कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं। माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज। आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या।

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोतेहो, आज 7 ऑक्टोबर हा दिवस शेती, अर्थव्यवस्था आणि नियोजनाच्या दृष्टीने जगभर आदराने पाहिला जातो. जागतिक कापूस दिन. जागतिक व्यापार संघटनेतर्फे दरवर्षी 7 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. आपल्या जळगाव आणि संपूर्ण खानदेशच्या काळ्या कसदार मातीची खरी ओळख म्हणजे पांढरं सोनं असणारा कापूस. जगातील लाखो शेतकरी, शेतमजूर आणि वस्त्रोद्योगातील कामगारांच्या घामाला सलाम करण्याचा हा दिवस आहे. जागतिक वित्तीय नियोजन दिन. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या बुधवारी आर्थिक नियोजनाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. पैशाची बचत, योग्य गुंतवणूक आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक शिस्त किती महत्वाची आहे याची जाणीव हा दिवस करून देतो. आज भारतीय उपखंडातील एका अद्वितीय गझल गायकेची जयंती आणि क्रिकेट विश्वातील भारताच्या हुकमी एक्का गोलंदाजाचा वाढदिवस आहे. भारतीय उपशास्त्रीय संगीतातील गझल, ठुमरी आणि दादरा या गायन प्रकारांची सम्राज्ञी मानल्या जाणाऱ्या बेगम अख्तर यांची आज जयंती. दिवाना बनाना है तो दिवाना बना दे, वो जो हम्मे तुम्मे करार था यासारख्या अमर रचनांमधून त्यांनी गझल गायकेला घराघरात पोहोचवलं. त्यांच्या आवाजातील दर्द आजही ऐकणाऱ्यांच्या काळजाला हात घालतो. तसंच श्रोते हो, महाराष्ट्राच्या मातीतील सुपुत्र, भारताचा दिग्गज डावखुरा वेगवान गोलंदाज आणि 2011 विश्वचषक विजयाचा प्रमुख शिल्पकार झहीर खान आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या चतुर रिव्हर स्विंग आणि अचूक यॉर्कर्सच्या जोरावर जगातील महाभयंकर फलंदाजांना गुडघे ठेकायला लावणारा हा अवलिया गोलंदाज क्रिकेट रसिकांच्या सदैव स्मरणातच आहे. आजचा मनभावन सुविचार. जसा कापूस स्वतः उन्हात तापून, काट्यातून वेचून आणि चरख्यात पिंजून निघाल्यानंतरच त्यापासून देखणं मऊ वस्त्र तयार होतं, तसंच आयुष्यात येणारे संकट, संघर्ष आणि घाव माणसाला संपवण्यासाठी नसून त्याच्यातील खऱ्या गुणांना पैलू पाडण्यासाठी येतात. कष्टांवर विश्वास ठेवा. परिस्थिती कितीही खडतर असली तरी एक दिवस तुमचं कर्तृत्व नक्कीच उजळून निघेल. आणि आजची बोधकथा. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या छोट्याशा गावातील एका साध्या मध्यमवर्गीय घरातील मुलाची ही गोष्ट आहे. त्या मुलाचे वडील एका साखर कारखान्यात काम करायचे. मुलाला अभ्यासात हुशार असल्यामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता. पण त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, हातात चेंडू घेऊन भारतासाठी वेगाने गोलंदाजी करणं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याने वडिलांना विश्वासात घेऊन इंजिनिअरिंग सोडलं आणि मुंबईची वाट धरली. मुंबईसारख्या अनोळखी महानगरात सुरुवातीला त्याच्याकडे राहण्यासाठी स्वतःचं घर नव्हतं. नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये सराव करण्यासाठी तो एका लहानशा दवाखान्याच्या एका कोपऱ्यात एका बाकड्यावर रात्र काढायचा. पहाटे उठून मुंबईच्या गर्दीच्या लोकल ट्रेनमधून चेंडू घेऊन सरावाला पोहोचायचा. अनेकदा दुपारच्या जेवणाची भ्रांत असायची, पण त्याने सरावात एका दिवसाचाही खंड पडू दिला नाही. नेटाने केलेली तीच अखंड साधना फळाला आली आणि एका छोट्या गावातील तो साधा मुलगा पुढे जाऊन भारताचा सर्वात यशस्वी डावखुरा वेगवान गोलंदाज बनला. तो खेळाडू दुसरा कोणी नसून आजचा वाढदिवस असलेला झहीर खान होता, ज्याने 2011 विश्वचषकात सर्वाधिक 21 बळी घेऊन भारताला 28 वर्षानंतर जगज्जेता बनवलं. तात्पर्य हेच, तुम्ही कुठल्या छोट्या गावातून आला आहात याने काही फरक पडत नाही. जर तुमच्या मनगटात जिद्द आणि प्रयत्नात 100% प्रामाणिकपणा असेल तर संपूर्ण जग तुमच्या कौशल्यासमोर नतमस्तक होतं. तेव्हा श्रोते हो, आज 7 ऑक्टोबर हा बुधवार आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींची जाणीव करून देतो. कापूस दिन आपल्याला सांगतो आपल्या अंगावर असणाऱ्या वस्त्रामागे एका शेतकऱ्याचा आणि श्रमिकाचा घाम ओघळलेला आहे, त्याचा आदर करा.
आजच्या या सुंदर दिवशी काही संकल्प नक्कीच करूया. पहिला म्हणजे जागतिक आर्थिक नियोजन दिनानिमित्त वायफळ खर्चांना थोडा लगाम घाला. आपल्या कष्टाच्या पैशातून भविष्यासाठी कुटुंबासाठी छोटीशी का होईना पण नियमित बचत आणि योग्य गुंतवणूक सुरू करा. दुसरा म्हणजे आज आपल्या परिसरातील शेतकरी किंवा कामगार बांधवांशी बोलताना त्यांच्या कष्टाची कदर करा, त्यांना प्रेमाचे दोन शब्द बोला. श्रोते हो, खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या घामाच्या थेंबात आणि प्रामाणिक कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी इथेच थांबतीये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रीराम समर्थम। त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे। सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते। मी हे वारंवार सांगतो कारण सदाचरणाचे, नीतीधर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे। पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही। त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही। परस्त्री माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा। या तीन गोष्टींना फार सांभाळा। परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे। नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही, त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी करता येत नाही। राम करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजे परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणेच होय। व्यावहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा। देवाला शरण जाताना सर्व विसरून जा। समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखे वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल। त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त, विद्वान, पैसेवाला हे सर्व नाती विसरून गेले पाहिजे। कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच। यासाठीच भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा। कर्म करणे यात विशेष नाही, आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही। कर्म करा असे गीतेतही सांगितले, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळतेच असे नाही। म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय काय होते ते पहा, तेच निष्काम कर्म। भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे। जो समजून त्याग करेल त्याला फायदा होईल, नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळ सुद्धा आहेत। भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो, हे काय कामाचे? त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे। भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय। या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी। कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असे न वाटणे हेच वासनांची आहुती दिल्याचे लक्षण आहे। आजचे बोधवचन, जिथे वासना संपली तिथेच भगवंताची कृपा झाली। जानकी जीवन स्मरण। जय जय राम।
1: नमस्ते, जळगावकर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल। आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये। 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये। या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत। म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला, कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं। माइंडस्प्रिंग 2026 टर्न योर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंडस्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.
2: कृषी संदेश.

शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामात जर आपण भुईमुगाचं बीज उत्पादन घेतलं तर ते बियाणं लगेच खरीपात आपण वापरलं पाहिजे. त्यामुळं बियाण्याची उगवण क्षमता कमी होत नाही. अन्यथा इतर हंगामात जर ते बियाणं वापरलं तर उत्पादन क्षमता कमी होते आणि उत्पादन आपलं जे आहे ते कमी जर मिळालं तर आपलं आर्थिक नुकसान होतं. तर भुईमुगाचं बीज उत्पादन घेताना सर्वसाधारण कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण थोडंसं उहापोह करूया. बीज उत्पादन जे आहे हे चार प्रकारात घेतलं जातं, ज्याला आपण मूलभूत बियाणं म्हणतो, पायाभूत बियाणं, प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रत असणारं बियाणं. मूलभूत बियाणं हे 100% शुद्ध असतं. पायाभूत बियाणं जे आहे हे मूलभूत बियाण्यापासून कृषी विद्यापीठं किंवा तालुका बीज गुणन केंद्र किंवा महामंडळ, शेत ज्याला आपण महाबीजसारखं म्हणतो, महामंडळ, तर यांच्या प्रक्षेत्रावर त्याचं उत्पादन घेतलं जातं. प्रमाणित बियाणं जे आहे हे पायाभूत बियाण्यापासून शेतकरी, शेती, महामंडळ यांच्या प्रक्षेत्रावर तयार केलं जातं. प्रमाणित बियाणं हे अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं व बीज दर्जाच्या किमान कसोटीत ते उतरलं पाहिजे. सत्यप्रत बियाणं हे जे आहे हे बीज उत्पादन संस्थेनं व्यक्तीनं स्वतःच्या नियंत्रणाखाली तयार केलं असतं. हे बियाणं अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध असावं लागतं. भुईमुगामध्ये विलगीकरण अंतराचा जेव्हा आपण उल्लेख करतो तर बीज उत्पादन जे आहे ते पिकाचं क्षेत्र शक्यतो त्या पिकाच्या इतर जातीपासून 3 मीटर इतक्या विलगीकरण अंतरावर असणं गरजेचं असतं. बीज उत्पादनासाठी भुईमुग पेरणी खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करता येते, परंतु उन्हाळी हंगामात पीक पाण्यात सापडण्याची शक्यता असल्यामुळं खरीप व रब्बी हंगामात बीज उत्पादन घेतल्यास फायदेशीर होतं. खरं सांगायचं म्हणजे खरीप हंगामात भुईमुगाचं बी तयार करायचं आणि ते बियाणं मग आपण उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्याकरता वापरायचं, अशी संकल्पना बीज उत्पादनामध्ये आहे. बीज उत्पादन करत असताना आपल्याला ज्या बाबी पाळायच्या असतात त्याच्यामध्ये बीजाचा दर्जा फार महत्त्वाचा असतो. भुईमुग बीज उत्पादनाला जेव्हा विचार करतो तर त्यासाठी बीज दर्जाची काही मानक

0: आणि प्रमाणे त्यांना सत्यपद बियाणं चालत नाही. चणाचं बी सुद्धा अजिबात चालत नाही. उगवण शक्ती मूलभूत बियाण्याची 70%, पायाभूत बियाण्याची सुद्धा 70%, प्रमाणित आणि सत्यपद बियाण्याची सुद्धा 70% कमीत कमी असणं गरजेचं असतं. ओलावा सुद्धा हा 9% वर या बियामध्ये नसावा. आणखी एक जी बाब आपण म्हणतो की याला ज्या खताच्या मात्रा असतात त्या शिफारसीत आपण ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याप्रमाणे भुईमुगाला देणं गरजेचं असतं. रोगिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे याचा अर्थ असा की बाबा बीजोत्पादन क्षेत्रावर वेगवेगळ्या जातीची पिकाची झाडं रोगट पिंगट पूर्ण वाढ न झालेली झाडं ही सगळी आपण फुलोऱ्याच्या आधी नष्ट करायला पाहिजे. काढणी करताना पीक होताच काढणी करावी. परिपक्व झालं पीक की आपण काढणी करायला पाहिजे. भुईमुग पिकाची काढणी केल्यावर शेंगासहित झाडाचं ढिगारे करून 2-3 दिवस ते शेतात ठेवून मगच शेंगाची तोडणी केली पाहिजे. तोडलेल्या शेंगा जास्त दिवस कडक उन्हात वाळू नये, अन्यथा त्याचं जे आहे जर्मिनेशन काउंट कमी होतो. तसेच पक्व झालेल्या शेंगांना जर मोड आलेले असतील तर अशा शेंगा काढून टाकाव्यात व बीज उत्पादनात त्याचा समावेश होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा ही जर बाब पाळली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उगवण क्षमतेवर नंतर परिणाम होतो. बीज प्रक्रिया जी आहे ती आपण करणं गरजेचं असतं. काढणी करून वाळलेल्या बियाण्याला बीज प्रक्रिया केल्यास त्याची प्रत तर वाढतेच, परंतु बियाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगापासून बचाव होतो. त्यासाठी थायरम आहे, कार्बन डायझिम, कॅप्टन इत्यादी बुरशीनाशक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात आवश्यकतेनुसार वापरावी. तर ह्या जरा काही महत्वाच्या पायाभूत बाबी ज्या भुईमुग बीज उत्पादनात पाळणं गरजेचं आहे. तर आवश्यकतेनुसार ह्या बाबी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूति भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूति भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो

तो त्याला शोक कसला. हे सर्व जीवांचं सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्वाचा विषय आहे. आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो. आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव. माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव. ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात. वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुत अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच. तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे. हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे. तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूपं असल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि जो हे एकत्व बघू शकतो त्याला कशानंही भुरळ पडायची नाही. मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही. आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो. आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे. तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही. तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद. कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही. तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे. तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे. अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात तेच अंधारात चास पडतात. आणि जे उभा जन्म ह्या जगालाच खिळून बसतात, ह्या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

0: ఖేదకారీ నకోరే మనా కామనానావికారీ నకోరే మనా సర్వదా అంగీకారు నకోరే మనా మత్సరు దంభభారు. జయ జయ రఘువీర సమర్థ. మిత్రాను, आजचा हा जरी भाग सातवा असेल तरी त्याला आपण नंबर टाकलाय भाग सहा. कारण मना सज्जना भक्तिपंथीचे जावे दुसरा श्लोक जो होता त्याच्यावर आपण दोन भाग केले आणि मग नंबरिंगसाठी घोळ नको, काहीतरी कन्फ्युजन नको म्हणून त्याला दोन आणि दोन एक केलं. म्हणून हा जरी मागच्या वेळेसारखा सातवा भाग असेल तरी त्याला आपण सहावा केलेला आहे. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. मनाला आत्तापर्यंत मना सज्जना भक्तिपंथीचे जावे, मना पाप संकल्प सोडून द्यावा वगैरे वगैरे समजावून सांगितलं आणि आता समर्थ म्हणतायत नको रे. अरे मना नको रे असं करूस, जसं आपण लहान मुलाला म्हणतो अरे बाळा नको करूस असं. किती प्रेमळ समजावणी आहे. या मनाला चुचकारण आहे, या मनाला प्रेमळ समजावणी आहे. का समजावणी आहे? कारण हे जे षड रिपू म्हणतो आपण विकार, पाच विकार जे आहेत काम क्रोध लोभ मदमोह, हे जे विकार आहेत ते विकार माणसाला त्रास देतात. माणसाला खूप त्रास होतो त्याचा आणि मग तो माणूस असहाय्य होतो आणि या त्रासातून मुक्त करण्यासाठी समर्थ मनाला विनवतायत, मनाला समजवतायत की मना नको रे, हा क्रोध हा खेदकारी आहे. नको रे मना, क्रोध हा खेदकारी. खेदकारी का? कल्पना करा की आपल्याला क्रोध जो आहे तो मला वाटतं प्रत्येकालाच आहे. एकही माणूस बहुतेक याच्यातून सुटलेला नाहीये की ज्याला क्रोध नाही. आणि क्रोध जो आहे तो टेम्पररी असतो. एखादी गोष्ट आपण रागाच्या भरात करतो, कुणाला तरी बोलतो आणि नंतर जेव्हा शांत होतो तेव्हा आपल्याला ते उमजत की आपण चुकलो, असं बोलायला नको होतं. आणि हे जी उमज आहे त्याला खेद वाटतो, त्याला खेद म्हणतात. समर्थाने त्याला खेद म्हणते. क्रोधाची परिणिती जी आहे ती खेदात होते. आपल्या जवळच्या लोकांना पण आपण क्रोधाने काहीतरी बोलतो, रागाने बोलतो. पॅसेंजर्स असतात, बसमध्ये बसलेले असतात, एकमेकाला काहीतरी धक्का लागला, काहीतरी गडबड झाली, क्रोध येतो आणि त्याचं कधीतरी पर्यवसान मारामारीत होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण शांतपणे विचार करतो तेव्हा वाटतं की हे नाही झालं तर बरं झालं असतं. का? क्रोध. आणि दुसऱ्यांनी क्रोध केला की तिसऱ्याला पण क्रोध येतो. म्हणून क्रोधाला जर का फुलस्टॉप द्यायचा असेल तर सॉरी हा इंग्लिश शब्द खूप उपयोगी पडतो. करून बघा, समजा कोणीतरी आपल्यावर रागवलंय, आपली चूक नाहीये तरीही रागवलंय, तर त्या वेळेपुरतं निदान सॉरी म्हटलं ना तर पूर्ण विराम होतो, नंतर त्याची त्याला चूक पटून येते, समजून येते. पण सॉरी हा शब्द जर का आपण उच्चारला नाही तर शब्दानं शब्द वाढतो. म्हणून समर्थ म्हणतायत नको रे मना, क्रोध हा खेदकारी. नको रे मना कामना नाविकारी. कामना, काम हा शब्द फक्त लस्ट म्हणून वापरलेला नाहीये. काम जो आहे की स्त्री पुरुष संबंध त्याच्याबद्दलचे विचार किंवा विकार याच्याबद्दल वापरलेला नाहीये. फक्त कामना, वेगवेगळ्या कामना. आणि कामना जेव्हा तीव्र होतात तेव्हा त्या वासना होऊन जातात. आणि मागच्या श्लोकात समर्थाने वासनावर पण सांगितलं आणि म्हणून या श्लोकात जास्त प्रकर्षाने त्यांनी काम जो आहे तो स्त्री पुरुषाच्या संबंधातच वापरलेला आहे असं वाटतं. नको रे मना काम नाना विकारी. आणि त्या कामामुळे अनेक विकार निर्माण होतात, अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. कामना आणि काम हे जे विकार आहेत त्याला समजावतायत समर्थ की नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। मत्सर आणि दंभ, मत्सर काय येतो कारण स्वतःबद्दल दंभ असतो म्हणून, दंभ म्हणजे अहंकार। माझ्याबद्दल मला जर का अहंकार वाटत असेल तर दुसऱ्याचं एखादी चांगली गोष्ट असेल तर तो मत्सर वाटायला लागतो, आणि हा मत्सर जो आहे तो स्वतःला पण जाळतो आणि दुसऱ्याला पण जाळतो। हे सगळे जे विकार आहेत, काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे, दंभ आहे, हे स्वतःला त्रास देणारे विकार आहेत। भले दुसऱ्याला त्रास देतील पण जास्त त्रास हा स्वतःला झालेला असतो। आणि म्हणून जर का आपल्याला शांती पाहिजे असेल, जर का आपल्याला प्रेमाची अनुभूती करायची असेल, तर समर्थ म्हणतात की हे सर्व जे विकार आहेत ते मना टाकून दे आणि काय कर। समर्थाने नाही सांगितलं या श्लोकात, पण आपल्याला समजतंय काय करायचे। क्रोध टाकण्यासाठी मनात शांती धारण करायचे, काम टाकण्यासाठी मनात पवित्रता धारण करायचे, आणि अहंकार, मद, मत्सर हे टाकण्यासाठी मनात प्रेम धारण करायचे। आणि मग बघा, सर्व नाती कशी सुंदर होऊन जातात, मित्र संबंधी, आप्त स्वकीय सगळी नाती सुंदर होऊन जातात, पण तो प्रयत्न आपण करायला पाहिजे। समर्थांनी त्यांनी काम केलं, समर्थांचं काम केलं, त्यांनी मनाला सांगितलं, त्यांच्या मनाला नाही सांगितलं, आपल्यासाठी सांगितलं। आपण ते किती घ्यायचं, कसं अंगीकारायचं, अंगी कसं बनवायचं हे आपण ठरवायचंय। जय जय रघुवीर समर्थ, ओम शांती। तर मित्रांनो, आज हा आपला भाग 6 पूर्ण झाला। प्लीज नोट, थँक्यू। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको।
1: नमस्ते, जळगावकर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल। आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये। 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये। या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादन पाहायला मिळणार आहेत। म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला। कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं। माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज। आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या।

नमस्कार मंडळी, काय म्हणतायत, कसे आहात सगळे? मी आहे तुमची मैत्रीण, तुमची आरजे आरजे गौरी. आणि आजचा आपला विषय असा आहे ज्याच्याबद्दल बोलताना मला वाटतं आवाजामध्ये आपोआपच एक वेगळी एनर्जी येते. कारण आज आपण बोलणार आहोत अशा पिढीबद्दल जी फक्त उद्याचं भविष्य नाही तर आजची ताकद आहे. होय मंडळी, आजचा आपला विषय आहे युवा शक्ती. पण एक मिनिट, युवा म्हणजे नक्की कोण? फक्त वयाने 18, 20 किंवा 25 वर्षाचा असणारा का? तर नाही. माझ्या मते ज्याच्या डोळ्यांमध्ये अजूनही स्वप्न आहेत, ज्याच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, जो पडल्यानंतर म्हणतो एकदा अजून प्रयत्न करतो, आणि ज्याला वाटतं मी काहीतरी बदल घडवू शकतो, तो प्रत्येक माणूस युवा आहे. आणि म्हणून आजचा एक तास आपण फक्त भाषण देणार नाही आहोत. आज आपण गप्पा मारूयात आपल्या स्वप्नांबद्दल, आपल्या करिअरबद्दल, अपयशाबद्दल, मैत्रीबद्दल, मोबाईल आणि सोशल मीडियाबद्दल, आणि त्या एका प्रश्नाबद्दल जो कधी ना कधी प्रत्येक तरुणाच्या मनात येतो. मी आयुष्यात खरंच काही करू शकेन का? तर उत्तर आताच सांगते मित्रांनो, हो नक्कीच करू शकता. पण कसं याबद्दल आजच्या या खास कार्यक्रमात बोलणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात आपला आजचा खास कार्यक्रम युवा शक्तीचा, आणि तुम्ही ट्यून केलंय आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आहे तुमच्या सोबत आरजे गौरी. एक प्रश्न विचारू का? लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? डॉक्टर, टीचर, पोलीस ऑफिसर, ऍक्टर, क्रिकेटर की माझ्यासारखं आरजे? लहान असताना किती सहज उत्तर द्यायचो ना आपण, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. पण जसं वय वाढत जातं तसं त्या स्वप्नांच्या आजूबाजूला प्रश्न जमा होऊ लागतात. काय वाटतं तुम्हाला, यामध्ये करिअर आहे का? लोक काय म्हणतील? आपल्याला जमेल का? पैसे मिळतील का? आणि सगळ्यात डेंजरस सेंटेन्स, अरे हे आपल्यासारख्यांसाठी नाही. का नाही? स्वप्न बघण्याआधी आपल्या बँक बॅलन्सची परमिशन घ्यायची असते का? आपण कोणत्या शहरात जन्मलो, आपले मार्क्स किती आहे की आपल्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर आपली स्वप्न ठरवायला हवीत का? नक्कीच नाही. हो, म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. मेहनत लागते, प्लॅनिंग लागते, कधी कधी प्लॅन बदलावाही लागतो. पण स्वतःला कमी समजून स्वप्न सोडणं आणि परिस्थिती समजून स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा दुसरा मार्ग शोधणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि माझ्या या सगळ्या यंग मित्रमैत्रिणींना आज मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचं स्वप्न सगळ्यांना समजेलच असं नाही मित्रांनो. काही लोक हसतील, काही लोक म्हणतील की याचं काहीच होणार नाही. पण तुमचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं नाही ना, ते तुम्ही पाहिलंय, म्हणून त्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच. कारण फक्त स्वप्न पाहणारे हजारो असतात, पण त्या स्वप्नांसाठी रोज उठून काम करणारेच शेवटी स्वतःची ओळख निर्माण करतात. मंडळी, आता जरा मनापासून बोलूया. कारण युथ म्हटलं की फक्त एनर्जी, मस्ती, ड्रीम्स एवढंच नसतं ना, त्यामागे प्रेशर सुद्धा असतं. एक्झामचं प्रेशर, करिअरचं प्रेशर, जॉब मिळवायचं प्रेशर, घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स, आणि त्यात सोशल मीडिया उघडलं की अजून एक प्रेशर. कोणी 21व्या वर्षी बिझनेस सुरू केलाय, कोणी 23व्या वर्षी परदेशात गेलंय, कोणाची ड्रीम जॉब लागली आहे, कोणी नवीन कार घेतली आहे, आणि आपण स्क्रीनकडे पाहत बसतो आणि मनात विचार करतो सगळे पुढे चाललेत, मीच मागे राहिलोय का? तर माझं उत्तर आहे नाही. कारण प्रत्येकाचं आयुष्य एकाच टाइमटेबलवर चालत नाही ना. कोणाला सक्सेस 20व्या वर्षी मिळते, कोणाला 30व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी. महत्वाचं हे नाही की तुम्ही किती लवकर पोहोचतायत, महत्वाचं हे आहे तुम्ही चालणं थांबवलं का नाही. एक्झाममध्ये कमी मार्क्स आले, दॅट्स ओके, पुढे काय करता येईल हे महत्वाचं. इंटरव्ह्यू क्लिअर झाला नाही, ठीक आहे, पुढचा इंटरव्ह्यू आहे ना अजून. एखादी अपॉर्च्युनिटी हातातून गेली, वाईट तर वाटेलच, पण एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच अपॉर्च्युनिटीज संपल्या असं नाही ना. आपण फेल्युअर कडे ना फुल स्टॉप म्हणून पाहतो, पण कदाचित ते फक्त क्वामा असेल. म्हणून आज जर कोणी ऐकत असेल आणि त्याला वाटत असेल गौरी माझं काहीच मनासारखं होत नाहीये, तर माझं एकच म्हणणं आहे, आजचा दिवस खराब असू शकतो,
एखादा महिना खराब असू शकतो, कदाचित एखादं वर्षही कठीण असेल, पण त्यावरून तुमचं पूर्ण आयुष्य ठरतं का? तर नाही. थोडं थांबा, शिका, पुन्हा प्रयत्न करा, कारण पडणं ही हार नाही आहे. पडल्यानंतर उठायलाच नकार देणं ही खरी हार आहे. आता एक असा विषय काढूया ज्याच्याशिवाय आजची युथ कंप्लीट होणारच नाही, मोबाईल आणि सोशल मीडिया. आता खरं सांगा मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर देवाचं नाव आधी घेता की नोटिफिकेशन्स चेक करतात तुम्ही? फक्त 2 मिनिटं इंस्टाग्राम बघतो आणि अचानक अर्धा तास गायब. काय करतो आपण? रील्स, पुढची रील्स, आणखी एक रील, ही शेवटची, आणि ही शेवटच्या रील नंतर आणखी 25 रील्स. टेक्नॉलॉजी वाईट आहे असं अजिबात नाही, उलट आजच्या युथकडे अशी ताकद आहे जी आधीच्या अनेक पिढ्यांकडे नव्हती. एका मोबाईलमधून तुम्ही शिकू शकता, बिझनेस करू शकतात, तुमचं टॅलेंट जगाला दाखवू शकतात, नवीन स्किल शिकू शकतात, दूर असलेल्या माणसांशी कनेक्ट करू शकतात. प्रॉब्लेम मोबाईलमध्ये नाही आहे हो, प्रॉब्लेम आपण मोबाईल वापरतोय की मोबाईल आपल्याला वापरतोय यात आहे. एकदा स्वतःला विचारा, मी दिवसात किती कंटेंट कंझ्युम करतो आणि किती क्रिएट करतो, किती वेळ दुसऱ्यांचं आयुष्य पाळतो आणि किती वेळ स्वतःचं आयुष्य घडवतो. कारण मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या आयुष्याची स्टोरी इतकी सुंदर बनवा की दुसऱ्यांच्या स्टोरीज बघण्यात तास घालवण्याची गरजच पडणार नाही. आणि सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक आयुष्य परफेक्ट नसतं. आपण लोकांच्या हायलाइट्स बघतो आणि त्याची तुलना आपण आपल्या बिहाइंड द सीन्स सोबत करतो. ते थांबवायला हवं. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या मित्राशी नाही, तुमच्या क्लासमेटशीही नाही, इंस्टाग्रामवरच्या इन्फ्लुएन्सरशीही नाही. तुमचा खरा कॉम्पिटिशन कालच्या तुमच्याशीच आहे. कालपेक्षा आज 1% चांगले व्हा. बस 1 वर्षानंतर फरक तुम्हालाच जाणवेल. मंडळी, आपण सक्सेसबद्दल बोलतो, पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे. मोठा पगार मिळवणं सक्सेस आहे, चांगलं करिअर बनवणं सक्सेस आहे, स्वतःचं घर गाडी घेणंही सक्सेस आहे, पण त्याचसोबत चांगला माणूस बनणं हे सुद्धा सक्सेस आहे. आजचा युथकडे एनर्जी आहे, आयडियाज आहेत, टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, आवाज आहे, मग ही ताकद फक्त स्वतःपुरती का वापरायची? आपल्या आसपास एखाद्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करणं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला टेक्नॉलॉजी समजावून सांगणं, पर्यावरणासाठी छोटंसं काम करणं, चुकीच्या गोष्टींविरुद्ध योग्य पद्धतीने आवाज उठवणं, एखाद्या निराश मित्राला मी आहे तुझ्यासोबत एवढं सांगणं, यासाठी 1,00,000 रुपये लागत नाही, फक्त संवेदनशील मन लागतं. देश बदलायला प्रत्येकाला नेता बनण्याची गरज नसते. आपण आपल्या छोट्या जगात जबाबदारीने वागायला सुरुवात केली तरी बदल सुरू होतो. ट्रॅफिक सिग्नल्स तोडणार नाही, कचरा रस्त्यावर फेकणार नाही, मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, दुसऱ्याच्या कामाचा आदर करणार, स्वतःचे हक्क समजून घेऊन पण आपल्या जबाबदाऱ्याही विसरणार नाही. ही सुद्धा युवा शक्तीच आहे. कारण देशाची ताकद फक्त त्याच्याकडे किती रिसोर्सेस आहेत यावर ठरत नाही, त्या देशाची तरुण पिढी कशी विचार करते यावर सुद्धा ठरते. आता कार्यक्रम संपायला थोडाच वेळ आहे, म्हणून एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही कुठेही असाल, कॉलेजमध्ये, घरी, कामावर, प्रवासात, फक्त काही सेकंद स्वतःचा विचार करा. आजपासून 5 वर्षांनी तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे? नोकरी करताना, स्वतःचा बिझनेस चालवताना, एखाद्या स्टेजवर की एखादी परीक्षा क्लिअर केलेली, स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचा आनंद घेताना, किंवा फक्त आजच्यापेक्षा अधिक कॉन्फिडंट आणि समाधानी व्यक्ती म्हणून? चित्र डोळ्यासमोर आलं. आता दुसरा प्रश्न, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आजचा तुम्ही काय करत आहात? हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाहीये, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही.

आहात हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाही आहे, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही.

आहात हा प्रश्न थोडा अनकम्फर्टेबल आहे, पण खूप महत्वाचा आहे. कारण एक दिवस मी करेन म्हणता म्हणता वर्ष निघून जातं. परफेक्ट मंडे येणार नाही आहे, परफेक्ट मंथ येणार नाही, परफेक्ट सिच्युएशन येणार नाही. वेळ आहे, ऊर्जा आहे, स्वप्न आहेत आणि तुमच्याकडे बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून स्वतःला कधीच छोटं समजू नका. कदाचित आज तुमचं नाव कोणी ओळखत नसेल, पण उद्या तुमच्या कामामुळे तुमची ओळख निर्माण होऊ शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, वाट मिळण्याची वाट पाहणारी पिढी युवा नसते. स्वतःची वाट स्वतः तयार करणारी पिढी म्हणजे खरी युवा शक्ती. याच सुंदर विचारासोबत मी आरजे गौरी तुमचा ह्या कार्यक्रमात निरोप घेते. हसत रहा, स्वप्न पाहत रहा आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत करत रहा. कारण आजचा युवा सक्षम असेल तर उद्याचा भारत नक्कीच अधिक सुंदर असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन गप्पांसोबत आणि भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी सोबत. तोपर्यंत ऐकत रहा आपला आवडता रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

गावकर, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.

0: ताप न होणे यास आपण व्यवहारामध्ये बद्धकोष्ठता असे म्हणतो, किंवा आयुर्वेदानुसार मला व रोध असेही म्हणतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत ते आपण प्रथम पाहूया. शौचा साफ न होणे, त्यामुळे पोट गच्च राहणे, पोटात वात म्हणजे गॅस होणे, भूक कमी लागणे, बेचैन वाटणे, काही वेळा पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणे, सर्वांग तसेच डोके दुखणे, काम करताना उत्साह मुळीच नसणे इत्यादी लक्षणे बद्धकोष्ठता या आजाराची आहेत. श्रोतेहो, दररोज सकाळी नियमित शौचास साफ साफ होणे ही आरोग्याची पहिली गुरुकिल्लीच आहे. ते न झाल्यास अनेक रोग अनेक आजार होतात. अनेक रोगांचे मूळ कारण म्हणजे शौचास साफ न होणे हे आहे. श्रोतेहो, बद्धकोष्ठता हा जो आजार आहे तो अनेक कारणांनी होऊ शकतो. यावरील उपाय कोणते आहेत ते आता जाणून घेऊया. श्रोतेहो, आठवड्यातून एक दिवस तरी कडक उपवास नियमित करावा. त्यानंतर नियमित व्यायाम, विशेषतः पोटाचा व्यायाम मात्र जरूर करावा. रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 चमचे तूप गरम दुधात किंवा गरम पाण्यात घालून घ्यावे. यानंतर जेवणापूर्वी 15 ते 20 मिनिटे अगोदर 2 चमचे लोण्यात किंवा तुपात 1/2 ते 1 ग्रॅम सैंधव मीठ मिसळून खावे, किंवा गरम पाण्यामध्ये टाकून आपण ते पिऊ शकतो. त्यामुळे बद्धकोष्ठता निश्चितच कमी होते. श्रोतेहो, यानंतर जे आहे बद्धकोष्ठता तीव्र स्वरूपाची नसल्यास रात्री झोपताना 15 ते 20 काळ्या मनुका घ्याव्यात. 2 चमचे एरंडेल तेल किंवा 2 चमचे तूप गरम पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर जर घेतलं तर या आजारामध्ये निश्चितच फरक जाणून येतो. किंवा श्रोतेहो, हिंगवाष्टात चूर्ण जे आहे जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर 1 ग्रॅम या प्रमाणात सकाळी किंवा रात्री खाऊन खाल्ल्यानंतर गरम पाणी घ्यावे. त्यानंतर लवण भास्कर चूर्ण जे आहे जेवणापूर्वी किंवा अर्धे जेवण झाल्यानंतर 1 ग्रॅम या प्रमाणात ताकाबरोबर घ्यावे. हे शक्य नसल्यास आपण त्रिफळा चूर्ण जे आहे सकाळी 1 ग्रॅम किंवा रात्री झोपताना 1-2 ग्रॅम या प्रमाणात गरम पाण्याबरोबर जर घेतलं तर बद्धकोष्ठता या आजारामध्ये निश्चितच फरक जाणून येतो. श्रोतेहो, हेही आपल्याला जर उपलब्ध होत नसेल तर आपण अविपित्तकर चूर्ण जे आहे ते रात्री झोपण्यापूर्वी 1 किंवा 2 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घेतले 1 किंवा 2 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घ्यावे. ज्यांना बद्धकोष्ठतेमुळे आम्लपित्ताचा त्रास होतो, ज्यांची प्रकृती पित्ताची आहे त्यांना हे विशेष उपयोगी पडते. यानंतर आहे श्रोतेहो सुखकारक चूर्ण. 1 किंवा 2 ग्रॅम रात्री गरम पाण्याबरोबर घ्यावे. त्याचसोबत जर आपल्याला सुखकारक चूर्ण उपलब्ध नसेल तर गंधर्व हरितकी चूर्ण जे आहे ते रात्री झोपताना 1 किंवा 2 ग्रॅम गरम पाण्याबरोबर घ्यावे. ज्यांना शौचास खडे होतात, पोट फार गच्च राहते, त्यांना विशेष उपयोगी आहे. रक्ती मूळव्याद असल्यास घेऊ नये. त्यानंतर श्रोतेहो इसबगोल चूर्ण किंवा भुसी रात्री झोपताना 2 ते 3 चमचे ग्लासभर पाण्यातून किंवा दुधातून घ्यावे. चवीसाठी त्यात साखर नक्कीच घालावी. श्रोतेहो इसबगोल घेताना बरेच लोक चूक करतात आणि त्यामुळे त्रास होतो. वास्तविक पाहता 2 ते 3 चमचे इसबगोल मोठ्या ग्लासभर पाण्यात साधारणतः 1/2 तास भिजत ठेवावे आणि नंतर त्याचा लगदा झाल्यानंतर चमच्याने खावा. इसबगोल खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्यावे. जितके पाणी प्याल तेवढे चांगले. त्यानंतर शौचास चांगले होते म्हणजे साफ होते. परंतु पाणी कमी घेतल्यास शौचास साफ होत नाही आणि पोट दिवसभर गच्च राहते. त्यामुळे दिवसभर बेचैन वाटते आणि अस्वस्थ वाटते आणि उत्साहही राहत नाही. श्रोतेहो या आजारामध्ये तेला तुपाचे प्रमाण अधिक आहे. ज्यांनी ज्वारीची भाकरी या ज्यांच्या आहारात तेला तुपाचे प्रमाण अधिक आहे त्यांनी आपल्या आहारामध्ये ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, रोटी यांचा वापर अधिक करावा. त्याचबरोबर वडापाव, भजीपाव, सर्व प्रकारचे इन्स्टंट पदार्थ, फरसाण्यासारखे वृक्ष पदार्थ, लोणचे, पापड कमी खावे. श्रोतेहो याचबरोबर आजीबाईचा पटवा हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.
1: नमस्ते. जळगावकर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.
2: नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुंज प्रसारण आणि आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. तर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम किसानों की बात रेडिओ वत्सगुंज के साथ.

नमस्कार श्रोते हो, आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत बद्धकोष्ठता या आजाराविषयी. दररोज सकाळी नियमित शौचास

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूयात बरटी पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयीची माहिती। शेतकरी बंधूंनो, बरटी पिकाला इंग्रजीत बार्टी मिलेट म्हटले जाते। या पिकाला इतर राज्यामध्ये मदिरा, सावन, ओढा कुद्रावली, ओढालू असेही म्हटले जाते। बरटी हे भारतातील महत्वाचे लघुपौष्टिक तृणधान्य पीक असून ते धान्य आणि चारा या दोन्ही उद्देशांसाठी घेतले जाते। हिमालय तसेच आदिवासी भागामध्ये हे पीक लोकप्रिय आहे। भारतात प्रामुख्याने उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते। भारतामध्ये बरटी लागवड 0.96 लाख हेक्टर क्षेत्रात असून त्यापासून 0.73 लाख टन उत्पादन मिळते। सरासरी उत्पादकता 758 किलो प्रति हेक्टरी एवढी आहे। तर शेतकरी बंधूंनो, या बरटीचे आहारातील महत्व काय आहे? तर इतर लघु पौष्टिक तृणधान्याप्रमाणे बरटी हे पोषक धान्य म्हणून वापरले जात आहे। परंपरेनुसार उत्तर भारतात भाताला पर्याय म्हणून हे पीक वापरण्यात येते। बरटीपासून तयार केलेली इडली, डोसा आणि मुरकू यांसारखे पारंपरिक खाद्यपदार्थ दक्षिण भारतात लोकप्रिय आहेत। अलीकडेच बिस्किटे, मिठाई, वर्मिसेली तयार मिक्स आणि मल्टी अनाज यासारख्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी याचा वापर केला जात आहे। निरोगी आणि पोषक अन्न म्हणून मधुमेह, नवजात शिशू आणि गर्भवती महिलांसाठी ते शिफारस केलेले आणि अत्यंत योग्य अन्न आहे। याचबरोबर या पिकाच्या कडव्यामध्ये रसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनावरांना उत्तम प्रकारचे खाद्य म्हणूनही वापरले जाते। शेतकरी बंधूंनो, बरटी हे पीक उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपासून 2700 मीटर उंचीपर्यंत तर सरासरी 200 ते 400 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात घेतले जाते। या पिकाचा उगम भारतात झाला असून भारतभर प्रामुख्याने उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते। बरटी पिकासाठी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन आवश्यक असते। हलकी ते मध्यम जमीन लागवडीसाठी योग्य आहे। महाराष्ट्रात बरटी पिकाची सण 2018 फुले बरटी 1 या जातीची शिफारस करण्यात आली आहे। तर शेतकरी बंधूंनो, या फुले बरटी 1 वाणाची ठळक वैशिष्ट्ये नेमकी आहेत तरी काय? तर ती म्हणजे फुले बरटी 1 या वाणाने VL 172 या तुलनेवाणापेक्षा विविध चाचण्यांमध्ये सरासरी 34.20% अधिक धान्य उत्पादन दिले। फुले बरटी 1 या वाणात लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे। फुले बरटी 1 हा वाण 95 ते 105 दिवसात काढणीस तयार होतो। हा वाण मध्यम वाढ होणारा आहे। कणसे भरदार, लांब आणि एकमेकावर अर्धवर्तुळाकार आहेत। दाण्याचा रंग राखाडी चकाकी असणारा आहे। महाराष्ट्रात बरटी पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या फुले बरटी 1 DHBM 93 आणि VL Madira 29 या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, या बरटी पिकाचा हंगाम म्हणजेच या बरटी पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते। एक खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी। नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कुळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे। बरटी पिकाची लागवड पेरणी पद्धतीने करतात। जास्त पावसाच्या भागात रोप लागणही केली जाते। पेरणीसाठी 2 ओळींमधील अंतर 30 सेंटीमीटर तर 2 रोपांमधील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे। बरटी पिकाच्या लागवडीसाठी 3 ते 4 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे आहे। बरटीच्या 1 किलो बियाण्यास 3 ते 4 ग्राम थायरम किंवा फॉलिडॉल भुकटी लावावी। प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी 25 ग्राम एझोस्पिरिलम ब्रॅसिलेन्स आणि एस्पर्जिलस ओमोरी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी। या बीज प्रक्रियेमुळे 10 ते 15% उत्पादनात वाढ होते। शेतकरी बंधूंनो, हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत पेरणी अगोदर 2 ते 3 आठवडे टाकावे। बरटी पिकास हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरदाची मात्रा द्यावी। यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुरदाची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी। राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा। साधारणपणे बरटी पिकास पाणी देण्याची गरज भासत नाही, परंतु जास्त कालावधीसाठी पावसाने उघडीप दिल्यास पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिली तर 45 ते 50 दिवसांनी दुसरी पाण्याची पाळी द्यावी. बरटी या पिकाचे बरटी प्लस राजमा या प्रमाणात घेतल्यास ही आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते. पिकामध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव पीक 6 आठवड्याचे झाल्यापासून मोठ्या प्रमाणात होतो. जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. याच्या नियंत्रणासाठी जमिनीमध्ये फोरेट 8 ते 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात मिसळावे किंवा क्विनॉल्फॉस 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारल्यास कीड नियंत्रणात येते. बरटी पिकावर मावा आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी डाय मेथोएट 30%, प्रवाही 18 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 50%, प्रवाही 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून सायंकाळी फवारणी करावी. बरटी हे पीक पक्व झाल्यानंतर त्याची काढणी करावी. काढणी करताना विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत पीक कापावे आणि पिंड्या बांधून ठेवावे आणि उन्हामध्ये वाळवावे. मळणी बैलाच्या पायाखाली खळ्यात करावी किंवा वाळलेली कणसे विळ्याने कापून घ्यावीत. कणसे उन्हामध्ये वाळवून बडवणी करावी किंवा मशीनद्वारे मळणी करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास बरटी पिकाचे 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण बरटी पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण ऐकूयात कोडो पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, या कोडो पिकाला इंग्रजीमध्ये कोडो मिलेट म्हटले जाते. या पिकाला इतर राज्यांमध्ये कोडो, कोद्रा, वरगू, हरका, अरिकालू असेही म्हणतात. लघु पौष्टिक सत्वयुक्त तृणधान्यांपैकी कोद्रा हे दुष्काळाला प्रतिरोध करणारे पीक असून धान्यामध्ये हे सर्वात जाडेभरडे पीक आहे. या पिकास गायगवत, भातगवत, खडक बाजरी म्हणूनही ओळखले जाते. कोडो पिकाचे मूल्यस्थान उष्णदेशीय आफ्रिकेतील पास्मलम किंवा इंडियन क्राऊन ग्रेस असून 3000 वर्षांपूर्वीपासून भारतात लागवड केली जात आहे. भारतामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. भारतामध्ये कोडो पिकाची जवळपास 1.96 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. त्यामधून 0.84 लाख टन एवढे उत्पादन मिळते. पिकाची सरासरी उत्पादकता 429 किलो प्रति हेक्टर एवढी आहे. या पिकाचे आहारातील महत्व काय आहे तर ते म्हणजे कोडो धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते. कोडो पिकामध्ये फॉस्फरसचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा कमी आहे आणि त्याची अँटीऑक्सिडंट संभाव्य इतर बाजरी आणि प्रमुख धान्यांपेक्षा जास्त आहे. मधुमेही रुग्णांना आहारामध्ये भाताला पर्याय म्हणून कोद्रा वापरण्याची शिफारस केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, या कोद्रा पिकासाठी हवामान आणि जमीन कशी असायला हवी तर कोडो पीक उष्ण आणि कोरड्या हवामानात येणारे पीक आहे. कोडो हे दुष्काळाला प्रतिरोध करणारे पीक असल्यामुळे ज्या ठिकाणी खूप कमी आणि अनिश्चित असा पाऊस पडतो त्या ठिकाणी कोद्राची लागवड केली जाते. सरासरी 40 ते 50 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रात या पिकाची लागवड करतात. कोडो पिकासाठी खडकाळ, मुरमाड या जमिनीपासून पोयट्याची जमीन उपयुक्त आहे. खोल पोयट्याची कसदार सेंद्रिय पदार्थ जास्त असलेल्या जमिनीमध्ये अधिक उत्पन्न मिळते. पिकासाठी चांगला निचरा होणारी आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली जमीन आवश्यक असते. कोडो पीक मान्सून पावसाची सुरुवात झाल्यावर खरीप हंगामात घेतात. एक खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कोळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे. कोडो पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या काही जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यांची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. त्यामध्ये GP UK 3, JK 13, JK 65 आणि DPS 9-1. तर शेतकरी बंधूंनो, कोडो पिकाची लागवड पेरणी पद्धतीने करतात. पेरणीचे 2 ओळीतील अंतर 22.5 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर असावे. कोडो पिकास 10 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे आहे. कोडो 1 किलो बियाण्यास 3 ते 4 ग्राम थायरम किंवा फॉलिडॉल भुकटी लावावी. प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी 25 ग्राम एझोस्पिरिलम ब्रॅसिलेन्स आणि एस्पर्जिलस अवोमोरी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कोडो पिकास हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुर्दाची मात्रा द्यावी. यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुर्दाची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी. राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. कोडो पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाते, परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरे पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. जास्त पाऊस झाल्यास शेतात साठलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. कोळपणी यंत्राच्या सहाय्याने 2 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते, किंवा 1 खुरपणी आणि 1 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते. तसेच कोडो पिकात तणनाशकाचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. यासाठी पेरणीपूर्व आयसो प्रोट्युटोरॉन 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर, किंवा पेरणीनंतर 2,4-D सोडियम हे क्षार क्रियाशील घटक प्रति हेक्टर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी वापरल्यास तण नियंत्रण करता येते. कोडो पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाची लागवड केल्यावर पावसामध्ये 12 ते 15 दिवसांचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरू होतो. याच्या नियंत्रणाकरिता जमिनीमध्ये प्रति हेक्टर 8 ते 10 किलो फोरेट किंवा कार्बोफ्युरान 3 ग्रामच्या प्रमाणात वापरावे, किंवा क्विनॉलफॉस 2 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. कोडो या पिकामध्ये कोद्रा प्लस मूग किंवा तूर किंवा सोयाबीन 2:1 या प्रमाणात आंतरपीक प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो. महाराष्ट्रामध्ये कोडो प्लस कारळा ही पीक पद्धती जास्त फायदेशीर ठरू शकते. कोडो पीक सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यात काढणीस तयार होते. पक्व झाल्यानंतर या पिकाची काढणी करावी. पक्व पीक जमिनीलगत विळ्याने कापून घ्यावे, उन्हामध्ये पूर्णपणे वाळवावे, त्यानंतर लोंडी बडवून मळणी करावी किंवा बैलाद्वारे मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून साठवणूक करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास कोडो पिकाचे 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 30 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण कोडो पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आता आपण ऐकूयात राळा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, भारतामध्ये राळा पीक कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. याचे खोड सरळ वाढणारी हिरवी पाने 60 ते 75 सेंटीमीटर उंच वाढणारे आहे. पक्वतेच्या वेळेस कणसातील दाणे भरल्यामुळे ते खाली झुकतात. राळा या पिकाला इंग्रजीत फॉक्सटेल मिलेट, इटालियन मिलेट, जर्मन मिलेट असेही म्हटले जाते. यास हिंदीमध्ये कागनी, कन्नडमध्ये नावनी, तमिळमध्ये थायनी, गुजरातीमध्ये कांग असे म्हणतात. भारतामध्ये या पिकाखाली जवळपास 0.87 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 0.66 लाख टन उत्पादन मिळते. या पिकाची सरासरी उत्पादकता 762 किलो प्रति हेक्टरी एवढी आहे. राळा पिकाच्या धान्यात काही पोषण मूलद्रव्ये आढळतात, त्यामध्ये जसे की प्रथिने 12.3%, स्निग्ध पदार्थ 4.3%, कर्बोदके 60.9%, तंतुमय पदार्थ 8.0%, खनिज द्रव्य 3.3%, कॅल्शियम 31.0%, लोह 5.0%, लायसिन 2.29% आणि थायमिन 0.59%. तर शेतकरी बंधूंनो, या राळा पीक उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात कमी आणि मध्यम पावसाच्या भागात समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंचीपर्यंत आणि 500 ते 750 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात घेतली जाते. चांगला निचरा होणारी पोयटाची जमीन या पिकासाठी उत्तम आहे, परंतु पाण्याच्या दलदलीच्या भागात हे पीक घेऊ नये. महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगामात जुलैच्या 3 आठवड्यापर्यंत हे पीक घेतले जाते. 1 खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कोळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे. राळा पिकाची लागवड पेरणी आणि उळीत करतात. पेरणी पद्धतीत टिफणीने पेरणी पूर्ण करतात. यासाठी पेरणीचे 2 ओळीतील अंतर 25 ते 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 8 ते 10 सेंटीमीटर असावे. राळा पिकास 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे आहे. राळा पिकास हेक्टर 20 किलो नत्र आणि 20 किलो स्फुर्दाची मात्रा द्यावी. यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुर्दाची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी. राहिलेल्या नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. राळा पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाते, त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिले पाणी आणि 40 ते 45 दिवसांनी दुसरे पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. हात कोळपणी यंत्राच्या सहाय्याने 2 ते 3 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते किंवा 1 खुरपणी आणि 2 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते. याचबरोबर राळा पिकात तणनाशकाचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. यासाठी पेरणीपूर्व आयसोप्रोट्युटेरॉन 1.0 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर किंवा पेरणीनंतर 2-4 डी सोडियम क्षार क्रियाशील घटक प्रति हेक्टर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी वापरल्यास तण नियंत्रण करता येते. शेतकरी बंधूंनो, राळा या पिकामध्ये आंतरपीक पद्धतीत राळा प्लस भुईमुग किंवा राळा प्लस कापूस किंवा राळा प्लस तूर या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो. आंध्र प्रदेश राज्यात मान्सून पाऊस लवकर आल्यास राळा पीक 45 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करून राळा पीक पक्वतेच्या वेळेस यामध्ये रब्बी ज्वारीची पेरणी करतात. राळा पिकाचे एकच पीक घेण्यापेक्षा राळा मोहरी, राळा मूग, राळा तूर आणि राळा सूर्यफूल ही एकापाठोपाठ पीक पद्धती जास्त फायदेशीर ठरते. राळा पीक सर्वसाधारण 80 ते 100 दिवसात काढणीस तयार होतात. पीक पक्व होताच कणसे वाळतात. असे पीक जमिनीलगत कापावे किंवा पक्व वाळलेली कणसे विळ्याने कापून घ्यावीत. कणसे उन्हामध्ये पूर्णपणे वाळवावीत. वाळलेली कणसे बडवून मळणी करावी किंवा मळणी यंत्राद्वारे मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून साठवणूक करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास राळा पिकाचे 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 20 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आताच आपण राळा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात 6वा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, या 6वा पिकाला इंग्रजीमध्ये प्रोसो मिलेट असे म्हटले जाते. या पिकाला इतर राज्यांमध्ये चीना, वर्गू, बारागू, पान विवरगू असेही म्हटले जाते. लघु पौष्टिक सत्वयुक्त तृणधान्यांपैकी 6वा हे महत्वाचे पीक आहे. कमी पावसाच्या भागात, दुष्काळी प्रदेशात हे 6वा पीक हे वरदानच आहे. 6वा पिकास अत्यल्प पाणी गरज असल्याने आणि ते 60 ते 90 दिवसात पक्वता येत असल्यामुळे 6वा पीक दुष्काळ भागात वरदान ठरू शकेल. 6वा पीक खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून घेतात, परंतु पाण्याची सोय असलेल्या भागात उन्हाळ्यात हे पीक घेतले जाऊ शकते. भारतामध्ये या पिकाखाली 0.41 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 0.22 लाख उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता 531 किलो प्रति हेक्टर एवढी आहे. तर शेतकरी बंधूंनो, या 6वा पिकाचे आपल्या आहारातील महत्व नेमकं आहे तरी काय? तर 6वा धान्य ग्लुटेन पासून मुक्त असून यामध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध आणि कर्बोदकांचे प्रमाण आहे. यामध्ये सूक्ष्म मूलद्रव्ये जसे मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांचे प्रमाण जास्त आहे. 6वा हे महिलांसाठी मासिक पाळीच्या वेळेस उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने उच्च रक्तदाब कमी होऊन अधिक प्रमाणात झिंक, लोह, व्हिटॅमिन बी पुरवले जाते. 6वा हे सहजपणे पचन होते. यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने जास्त काळ पोट भरल्याचे जाणवते. 6वा पीक सरळ वाढणारे, जास्त प्रमाणात फुटप्यांची संख्या असून त्यांची उंची 45 ते 100 सेंटीमीटर पर्यंत वाढते. खोड सरळ मुळे तंतुमय प्रकारची आहेत. बियाणे पांढरट, पिवळसर, लाल आणि काळ्या रंगाचे असतात. शेतकरी बंधूंनो, या 6वा पीक उष्ण वातावरणात येणारे पीक असून कोरडवाहू भागामध्ये पाण्याची दुर्भिक्षता असलेल्या भागात घेतले जाते. हे पीक अत्यंत कमी वेळेस काढणीस तयार होते. चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन या पिकासाठी उत्तम आहे. 6वा पीक मान्सून पावसाची सुरुवात झाल्यावर खरीप हंगामात घेतात. 1 खोल नांगरणी आणि 2 कोळपणी करून जमीन भुसभुशीत करावी. नांगरणीनंतर जमिनीत 5 टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी टाकावे आणि शेवटच्या कोळवणीपूर्वी जमिनीत मिसळून घ्यावे. 6वा पिकाची लागवड पेरणी पद्धतीने करतात. पेरणीचे 2 ओळीतील अंतर 25 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर असावे. 6वा पिकास 10 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाणे पुरेसे होते. 6वा पिकास हेक्टरी 20 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरदची मात्रा द्यावी. यापैकी अर्धा नत्राचा हप्ता आणि स्फुरदची संपूर्ण मात्रा पेरणी वेळेस द्यावी. राहिलेल्या नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. 6वा पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाते, त्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास फुटव्याच्या अवस्थेत, म्हणजेच पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी 1 पाणी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. सावा पीक उन्हाळी हंगामात घेतल्यास 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. यामध्ये पहिले पाणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी आणि दुसरे पाणी पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी दिल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. जास्त उत्पादन आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी शेत तणविरहित ठेवावे. कोळपणी यंत्राच्या सहाय्याने 2 कोळपणी केल्यास किंवा 1 खुरपणी आणि 1 कोळपणी केल्यास पीक तणविरहित राहते. तसेच सावा पिकात तणनाशकाचा वापर करूनही तण नियंत्रण करता येते. यासाठी पेरणीपूर्व आयसोप्रोटुटेरॉन 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी किंवा पेरणीनंतर 2,4-D सोडियम क्षार क्रियाशील घटक प्रति हेक्टर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी वापरल्यास तण नियंत्रण करता येते. सावा पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाची लागवड केल्यानंतर पावसामध्ये 12 ते 15 दिवसाचा खंड पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव सुरू होतो. याच्या नियंत्रणाकरिता जमिनीमध्ये प्रति हेक्टर 8 ते 10 किलो फोरेट किंवा कार्बोफ्युरॅन 3 ग्रॅम या प्रमाणात वापरावे किंवा क्विनॉल फॉस 2 मिली प्रतिलिटर प्रमाणे फवारणी करावी. सावा या पिकामध्ये सावा प्लस मूग या प्रमाणात आंतरपीक प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा मिळू शकतो. सावा पीक सर्वसाधारण 65 ते 75 दिवसात काढणीस तयार होते. पीक पक्व होताच लोंबी वाळतात. पक्व पीक जमिनीलगत विळ्याने कापून घ्यावे, उन्हामध्ये पूर्णपणे वाळवावे, त्यानंतर लोंबी बडवून मळणी करावी किंवा बैलाद्वारे मळणी करावी. धान्य स्वच्छ करून उन्हात वाळवून साठवून करावी. सुधारित जातीचा वापर आणि सुधारित तंत्रज्ञान वापरल्यास सावा पिकाचे 20 ते 23 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि कडब्याचे 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण कार्यक्रमात सावा पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. कार्यक्रमात यानंतर आता आपण ऐकूयात पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षात साखर कारखानदारीबरोबरच ऊसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली आहे. मात्र प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याची दिसून येत नाही. आजच्या परिस्थितीत ऊसाखालील क्षेत्र वाढवण्यापेक्षा ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ऊसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली या 3 हंगामात केली जाते. महाराष्ट्रात एकूण ऊस लागवडीखालील क्षेत्रापैकी 30 ते 35% क्षेत्र पूर्व हंगामी ऊसाखाली असते. या 3ही हंगामाची तुलना करता पूर्व हंगाम हा इतर 2 हंगामापेक्षा फायदेशीर असल्याचे दिसून येते. कारण पिकाच्या कालावधीचा विचार करता पूर्व हंगामी ऊसाची लागवड आणि खोडव्याचे उत्पादन इतर 2 हंगामापेक्षा चांगले येते. तण, कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव इतर 2 हंगामापेक्षा कमी राहतो. खरीप हंगामामध्ये इतर पीक घेऊन किंवा पूरबुडित क्षेत्रामध्ये पूर ओसरल्यानंतर पूर्व हंगामी लागवड करता येते. तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणाऱ्या ठिकाणी पूर्व हंगामी ऊसाची 6 ते 7 महिन्यांची वाढ झालेली असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करू शकते. यंदा राज्यामध्ये ऑगस्ट अखेर चांगला पाऊस झाला आहे. तसेच वापसा न मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी आडसाली लागवडी लांबलेल्या आहेत. यामुळे यावर्षी महाराष्ट्रात पूर्व हंगामी ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे पूर्व हंगामी ऊसाच्या वाढणाऱ्या क्षेत्राबरोबरच उत्पादकता वाढवण्यासाठी जमिनीची निवड आणि पूर्व मशागतीपासून ऊसाच्या तोडणीपर्यंत काही बाबींची काळजी आणि नियोजन करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, या पूर्व हंगामी ऊसाचा कालावधी 14 ते 15 महिने आणि त्यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त खोडवा पीक घेतले जात असल्यामुळे जमिनीची निवड आणि पूर्व मशागत या बाबींना विशेष महत्व आहे. ऊसासाठी मध्यम ते भारी मगदुराची आणि उत्तम निचऱ्याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली 60 ते 120 सेंटीमीटर असावी. तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान 0.5% असावे. जमिनीची उन्हाळ्यात उभी आणि आडवी खोल नांगरट करावी. जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळव्याच्या उभ्या आडव्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी आणि जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत 120 ते 150 सेंटीमीटर आणि मध्यम जमिनीत 100 ते 120 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर पाण्याचे पाट पाडावेत. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी 2.5 ते 5 फूट आणि भारी जमिनीसाठी 3 ते 6 फूट अशा जोड ओळ पद्धतीचा अवलंब करावा. पट्टा पद्धतीचा आंतरपीक घेण्यासाठी आणि ठिबक सिंचन संच बसवण्यासाठी चांगला उपयोग होतो. यांत्रिक पद्धतीचा वापर करावायचा असल्यास दोन सरीतील अंतर 120 ते 150 सेंटीमीटर ठेवावे. पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी फुले 265 कोष 80,000

लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागवड करावी. डोळावरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागवड केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची 25,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर 1.5 ते 2 फूट आणि सरेतील अंतर 4 फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी 13,500 ते 14,000 रोपे लागतील. तर शेतकरी बंधूंनो, ओल्या लागवडीसाठी पाणी सरीमध्ये सोडून त्यामध्ये टिपरी पायाने अथवा हातांनी दाबली जातात. हलक्या जमिनीत ओली लागवड केल्यास बेने खोलवर जात नाही आणि उगवण समाधानकारक होते. त्यामुळे हलक्या जमिनीत ओली लागवड करावी. मध्यम ते भारी जमिनीत ओली लागवड केल्यास बेने खोलवर दाबले जाते. उगवण उशिरा होते आणि उगवण एकसारखी होत नाही. कोरडी लागवड पद्धतीमध्ये सरीमध्ये कुदळीने 2 ते 3 इंच खोलीवर चळी घेऊन योग्य अंतरावर ऊस बेने मांडून ते मातीने बुजवले जाते आणि त्यानंतर त्याला पाणी दिले जाते. यामुळे टिपरी जास्त खोलवर जात नाहीत आणि उगवण लवकर आणि एकसारखे होते. कोरडी लागवड मध्यम ते भारी जमिनीत फायदेशीर ठरते. शेतकरी बंधूंनो, या ऊसाची पारंपरिक पद्धत ती म्हणजे 3 फूट अंतरावर सऱ्या काढून सवाई किंवा दिडकीने लागवड केल्याने फुटव्यांची संख्या जास्त घेऊन मर जास्त प्रमाणात होते आणि उत्पादनात घट येते. पाण्याचा जास्त वापर होतो. आवश्यकतेपेक्षा एकरी ऊसाची संख्या जास्त राहून ऊस बारीक होतो. उसाला योग्य सूर्यप्रकाश हवा मिळत नसल्याने उत्पादनात घट येते. लांब सरी पद्धत. या पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवता येते. हलक्या जमिनीत 3 फूट अंतरावर सरी पाडावी आणि भारी जमिनीमध्ये 3.25 ते 4 फूट अंतरावर सरी पाडावी. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटर पर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना 2 ते 3 सऱ्यांना एकत्र पाणी द्यावे. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4% पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी आणि उतार 0.4% जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. शेतकरी बंधूंनो, या लांब सरी पद्धतीमध्ये आवश्यक तेवढेच पाणी देता येते, त्यामुळे जमीन खराब होण्याचे प्रमाण कमी होते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो आणि उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुद्धा सुलभ करता येते. शेतकरी बंधूंनो, ऊस लागवडीची पट्टा पद्धत. तर या जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागवड करावी. हलक्या जमिनीत 2.5 फूट आणि मध्यम ते भारी जमिनीत 3 फूट अंतरावर रिझर्च्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून 2 सऱ्यामध्ये ऊसाची लागवड करून 3री सरी मोकळी सोडावी. म्हणजे 2 जोड ओळीत 5 फूट किंवा 6 फूट पट्टा रिकामा राहील. या पद्धतीचे फायदे म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा मिळाल्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होते. ऊस पिकावर अनिष्ट परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते आणि तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीसाठी पट्टा पद्धत अतिशय योग्य आहे. ऊस शेतातील यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत योग्य आहे, कारण या यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येते. ऊस बांधणीनंतर 2 ओळीमध्ये 1 सरी तयार होते आणि त्या 1 सरीला पाणी देऊन ऊसाच्या 2 ओळी भिजवता येतात. त्यामुळे पाण्याची 30 ते 32% बचत होते. या ऊसाची रुंद सरी पद्धत. शेतकरी बंधूंनो, या लागवड पद्धतीमध्ये 2 सरीतील अंतर 4 फूट किंवा 4.5 फूट किंवा 5 फूट ठेवले जाते. जमिनीच्या उतारानुसार 40 ते 60 मीटर पर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीचा उतार 0.3 ते 0.4% पर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी आणि उतार 0.4% जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. या लागवड पद्धतीमध्ये जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवतात. ही पद्धत यांत्रिकीकरणासाठी योग्य आहे. यामध्ये यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करता येते. आंतरमशागत सुलभतेने करता येते. रुंद सरीमुळे ऊस पिकामध्ये आंतरपीक घेणे शक्य होते. लागवडीसाठी बेनीमळ्यात वाढवलेले 9 ते 11 महिने वयाचे निरोगी रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेनी वापरल्यास ऊस उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. काणी

रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवले, कीड आणि पिढ्या ढेकून यांच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम कार्बेडेन्झिम आणि 300 मिली मॅलाथिऑन किंवा डायमिथोएट 100 लिटर पाण्यात मिसळून बेने 10 मिनिटे त्यात बुडवावे. या प्रक्रियेनंतर ॲसिटोबॅक्टर 10 किलो आणि स्फुरत विरघळणारे जीवाणू खत 1.25 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी 30 मिनिटे बुडवून नंतरच लागवड करावी. जीवाणू खताच्या प्रक्रियेमुळे 50% नत्र आणि 25% स्फुरत खतांची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते. शेतकरी बंधूंनो, 8 साली ऊसासाठी दुसऱ्या नांगरटीपूर्वी हेक्टरी 40 ते 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, अगर, कंपोस्ट खत टाकून जमिनीत मिसळावे. शेणखत, अगर, कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताक किंवा दहींचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडावे. पूर्व हंगामी ऊसासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन करावे. स्फुरद आणि पालाशयुक्त खते लागवडीपूर्वी सरीत पेरून द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नत्रयुक्त खते ऊसाच्या मुळाच्या सानिध्यातील अशा पद्धतीने द्यावीत. तसेच युरियाचा वापर निंबोळी पिंडीच्या 6:1 या प्रमाणात वापर करावा. जमिनीचे माती परीक्षण करून घेतल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गरजेनुसार हेक्टरी 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो झिंक सल्फेट, 10 किलो मॅंगनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 5 ते 6 दिवस मुरवून सरीत द्यावे. कोश 80,032 ही जात रासायनिक खतांच्या जादा खत मात्रेस प्रतिसाद देत असल्यामुळे या जातीकरता प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद आणि पालाश या रासायनिक खतांची 25% जादा मात्रा द्यावी. ॲसिटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया केल्यास नत्र खताची मात्रा 50% आणि स्फुरद खताची मात्रा 25% कमी करून द्यावीत. शेतकरी बंधूंनो, पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत केली जाते. या हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, मॅटो इत्यादी आंतरपिके घेता येतात. नेहमीच्या ऊस लागवडीत वरंब्याच्या एका बाजूस तळापासून 2x3 अंतर सोडून किंवा पट्टा अथवा जोड ओळ पद्धतीत ऊसाच्या लागवडीनंतर 6 ते 7 दिवसांनी म्हणजेच आंबवणीचे पाणी देण्याच्या आधी आंतरपिकाची टोकन अथवा लागवड करावी. मात्र या पिकांना एकाच वेळी जास्त पाणी मानवत नसल्याने पाणी व्यवस्थापनाबाबत दक्ष असावे. ऊसामध्ये कांद्याच्या रोपांची लागवड सरीच्या दोन्ही बाजूस 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी. या पिकाला मुख्य पिकाच्या खत मात्रे व्यतिरिक्त हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील प्रयोगावरून पूर्व हंगामी ऊसात बटाटा किंवा कांदा ही आंतरपिके फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पूर्व हंगामी ऊस लागवड अधिक किफायतशीर होण्यासाठी ऊस लागवडीनंतर हरभरा या पिकाची वरंब्याच्या माथ्यावर टोकन पद्धतीने लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. ऊसाची लागवड करताना पट्टा पद्धतीने 2.5 ते 5 किंवा 3 ते 6 फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड केल्यास पट्ट्यामध्ये आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते. ऊसामध्ये आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार आणि व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे. तसेच आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी. ऊस पिकामध्ये ताग, दहींचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो आणि बाळ बांधणीच्या वेळी हिरवळीचे पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते. यामुळे शेतकरी बंधूंनो आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा टिकवण्यास मदत होते. ऊस लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी जमीन वापशावर असताना हेक्टरी 5 किलो ॲट्रेझिन किंवा मेट्रीब्युझिन हेक्टरी 1 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर फवारणी करावी. ऊस उगवल्यानंतर हरळी किंवा लवाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यासाठी 10 लिटर पाण्यात 80 मिली ग्लायसोफेट वापरावे. हे तणनाशक ऊसावर पडू देऊ नये आणि यासाठी प्लास्टिक हुड वापरून जमिनीलगत तणांवर फवारणी करावी. ऊसाच्या उगवणीनंतर आवश्यकतेनुसार तणांचा बंदोबस्त करावा. आंतर मशागतीमध्ये तण नियंत्रणाबरोबरच बाळ बांधणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. ऊस लागणीनंतर 3 महिन्यांनी बाळ बांधणी कृषी राज्य सारख्या अवजाराच्या सहाय्याने बाळ बांधणी करावी. यामुळे पिकाला हलकी भर लागते, फुटव्यांची संख्या नियंत्रित होते आणि येणाऱ्या फुटवांची वाढ जोमदार होते.
ऊस पीक 4 ते 4.5 महिन्याचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून आणि नंतर सायन कुळव चालवून आंतर मशागत करावी आणि रासायनिक खतांची मात्रा देऊन रिझरच्या सहाय्याने मोठी बांधणी करावी आणि पाणी देण्यासाठी सऱ्या किंवा वरंबे सावरून घ्यावेत. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या 8 सेंटीमीटर खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर 10 सेंटीमीटर खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी, पावसाळ्यात 14 ते 15 दिवसांनी आणि हिवाळ्यात 18 ते 20 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये. पाण्याचा जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनतात आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही ऱ्हास होतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. ठिबक संचाचा वापर करावायचा असल्यास पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धत वापरूनच लागवड करावी. ठिबक सिंचनमुळे 50% पाण्याची बचत होते. तसेच ठिबक संचाद्वारे खते दिल्यास खतांमध्ये 20% बचत होऊन ऊस उत्पादनात 15 ते 20% वाढ होते. कार्बेड एन्झिमच्या पेने प्रक्रियेमुळे उसातील काणी रोगांचा बंदोबस्त होतो. आडसाले उसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी 5 फुले ट्रायको कार्डची 10 दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार 2 ते 3 प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफॉस हेक्टरी 2.5 लिटर 1000 लिटर पाण्यात मिसळून जमीन वापशावर असताना सरीतून द्यावे. तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर नीम, बाभूळ आणि बोर या झाडांवरील भुंगेरे सामुदायिकरित्या सायंकाळच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 5 फुले ट्रायको कार्ड मोठ्या बांधणीनंतर दर 15 दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी 1 महिन्यापर्यंत लावावीत. पोंग्यातील पिठ्या ढेकून या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन 25%, प्रवाही 32 मिली किंवा डायमिथोएट 30% प्रवाही 26 मिली किंवा मॅलाथिऑन 50% प्रवाही 20 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. लोकरी माव्यांच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र कीटकांच्या प्रत्येकी 1000 अळ्या किंवा कोष प्रति हेक्टरी शेतात सोडाव्यात. मित्र कीटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट 10% दाणेदार हेक्टरी 15 ते 20 किलो या प्रमाणात 9 महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे किंवा मिथिल डिमेटॉन 25% प्रवाही किंवा डायमिथोएट 30% प्रवाही यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रत्येकी 10 लिटर पाण्यात 15 मिली या प्रमाणात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा फवारावे. पूर्व हंगामी उसाची तोडणी 14 ते 15 महिन्यानंतर करावी. सध्या प्रचलित फुले 265 आणि कोष 80,032 या जातींचा वापर केल्यास हेक्टरी 200 टनांपर्यंत ऊस उत्पादन सहज मिळते. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात ऊसात बटाटा आंतरपीक लागवड फायदेशीर याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, सन 2011 ते 2012 मध्ये महाराष्ट्रातील ऊस पिकाखाली असणारे 10.43 लक्ष हेक्टर एवढे क्षेत्र सन 2016 ते 2017 मध्ये घटून 6 लक्ष हेक्टर एवढे झाले आहे. ऊसाची उत्पादकता देखील घटत चालली आहे. सन 1999 ते 2000 मध्ये प्रति हेक्टर 90 टन असणारी ऊस उत्पादकता सन 2016 ते 2017 मध्ये प्रति हेक्टर 70 टनांवर घसरली आहे. आंतरराष्ट्रीय मानांकाच्या तुलनेत ही उत्पादकता अत्यंत कमी आहे. भारताच्या लोकसंख्या वाढीचा सध्याचा दर लक्षात घेता सन 2020 पर्यंत साखरेची मागणी 60% वाढेल असा अंदाज आहे. एकीकडे साखरेची मागणी वाढत असताना उसाखालील क्षेत्रामध्ये आणि उत्पादकतेमध्ये घट होत असल्याचे विरोधाभासी चित्र समोर येते. याला अनेक कारणे आहेत. ऊस पिकामध्ये सिंचनाकरिता पाण्याचा बेलगाम वापर, क्षारपड चोपन होत चाललेल्या सिंचनाखालील जमिनी, दुष्काळी परिस्थिती, लोकरी मावा आणि तांबेऱ्यासारखे उद्भवणारे नवीन कीड आणि रोग, अयोग्य खत व्यवस्थापन ही काही महत्वाची कारणे देता येतील. याशिवाय दिवसेंदिवस घटत चाललेल्या जमीनधारणेमुळे देखील उसाच्या केवळ एकाच पिकापासून सर्व कौटुंबिक गरजा भागवणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे. या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ऊस पिकामध्ये कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे, खात्रीशीर बाजारपेठ असणारे आणि दरांमध्ये जास्त चढ उतार नसणारे आंतरपीक घेतले जाणे महत्वाचे आहे.
शेतकरी बंधूंनो, साखर कारखान्याचा गाळप हंगाम व्यवस्थित पूर्ण होण्यासाठी आड साली उसाखाली 10%, पूर्व हंगामी उसाखाली 30% आणि सुरू उसाखालील 20% तर खोडवा उसाखाली 40% क्षेत्र असावे. महाराष्ट्रातील ऊसाच्या तीनही हंगामांपैकी पूर्व हंगामी ऊस अधिक फायदेशीर आहे, कारण शेतकऱ्याला खरीप हंगाम साधता येतो. पूर्व हंगामी ऊसामध्ये रब्बी हंगामात घेतली जाणारी जास्त नफा मिळवून देणारी भाजीपाला पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. पूर्व हंगामी ऊसाचे हेक्टरी उत्पादन सुरू ऊसापेक्षा 25-30% अधिक आहे. पूर्व हंगामी ऊसाची उन्हाळ्यामध्ये विशेषतः पाणी दुर्भिक्षांच्या परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते. साखर कारखान्यांना देखील गाळपासाठी पक्व ऊस मिळाल्याने साखर उताराही अधिक मिळतो. याशिवाय पूर्व हंगामी ऊसाचा खोडवा आडसाले किंवा सुरू ऊसाच्या खोडव्यापेक्षा चांगला येतो. खोडवा ऊसाखालोखाल लागणीच्या ऊसाखालील एकूण क्षेत्रापैकी जास्तीत जास्त क्षेत्र पूर्व हंगामी ऊसाखाली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आंतरपीक म्हणून पिकाची निवड करताना ते पीक ऊसाबरोबर स्पर्धा न करणारे, कमी उंचीचे, थोडा कमी सूर्यप्रकाश आणि सावली मानवणारे, ऊसाच्या मुळापेक्षा जमिनीतील वेगळ्या स्तरातून पोषण मिळवणारे आणि कमी कालावधीचे असावे. या व्यतिरिक्त मजुरांची उपलब्धता, आंतरपिका स्थानिक बाजारपेठेतील मागणी, जमिनीचा प्रकार आणि कुटुंबाची गरज हे निकषही महत्वाचे आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या पूर्व हंगामी ऊसाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान करतात, त्यामुळे या हंगामातील ऊसामध्ये रब्बी हंगामात घेतली जाणारी बटाटा, कांदा, लसूण, पाणकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हरभरा, वाल, घेवडा, हिरव्या पालेभाज्या अशी आंतरपिके घेता येतात. या सर्व आंतरपिकांमधून बटाटा हे आंतरपीक पूर्व हंगामी ऊसाकरिता अत्यंत योग्य आणि फायदेशीर असल्याचे आढळले आहे. बटाटा पीक हे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात 3 महिन्यात तयार होणारे नगदी पीक आहे. ऊस पिकाचा कालावधी अधिक असल्याने त्याची पाण्याची गरज अधिक आहे. सुरुवातीचे 3 महिने ऊस पीक अत्यंत हळू वाढते, परंतु उगवणाऱ्या कोंबांना आणि हळूहळू वाढणाऱ्या मुळांपाशी पुरेशी ओल राहावी म्हणूनच वरचेवर पाणी द्यावे लागते. दिलेल्या पाण्यातील फक्त 10-15% पाण्याचा वापर ऊस पीक करते आणि उर्वरित 80-85% पाण्याच्या वरंबे भिजून बाष्पीभवनाद्वारे ऱ्हास होतो. बटाटा पिकास जास्त पाणी मानवत नाही. ऊसास पाणी देताना आपोआप भिजलेल्या वरंब्यावर 3 महिने इतक्या अल्प मुदतीत बटाट्याचे आंतरपीक भरघोस उत्पादन देते. बटाट्याचे आंतरपीक ऊसाच्या मुख्य पिकाबरोबर पाण्यासाठी कोणतीही स्पर्धा न करता ऊसाला दिलेल्या परंतु वाया जाऊ शकणाऱ्या पाण्याचा योग्य विनियोग करते. पूर्व हंगामी ऊसाची सरी किंवा वरंबा पद्धतीने लागवड करताना सरीमध्ये ऊस लावला जातो तर वरंब्याच्या मध्यभागी बटाट्याची लागवड केली जाते. त्यामुळे ऊसाच्या मुळांची आणि पानांची वाढ सरीमध्ये तर बटाट्याच्या मुळांची आणि पानांची वाढ वरंब्यामध्ये वेगवेगळ्या भागात होत राहते. यामुळे या दोन्ही पिकांची आपापसात जमिनीकरता आणि सूर्यप्रकाशाकरिता कोणत्याही प्रकारची स्पर्धा न होता ते एकमेकांच्या वाढीस पूरक ठरतात. ऊस पिकाच्या मशागतीच्या कामातच बटाट्याची लागवड आणि काढणी करणे सहज शक्य होते. पूर्व हंगामी ऊसात घेता येणाऱ्या भाजीपाला पिकांपेक्षा बटाटा त्याच्या साठवण क्षमतेमुळे अधिक शाश्वत उत्पादनाची खात्री देतो. पाणकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अत्यंत नाशवंत आहेत आणि योग्य वेळेत जर त्याची विक्री न झाल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त बाजारात आवक जास्त झाल्यास दर गडबडतात. कांदा साठवणक्षम आहे, परंतु त्याच्या दरांबद्दल कोणीही खात्री देऊ शकत नाही. याशिवाय बटाटा पिकाच्या 5-6 टन पाला पाचोळ्याचा ऊस पिकात सेंद्रिय खतासारखा उपयोग होतो आणि ऊस उत्पादनात 10-15% वाढ होते. ही सर्व कारणे पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा आंतरपीक घेणे जास्त संयुक्तिक आहे. तर शेतकरी बंधूंनो, या पूर्व हंगामी ऊसाची लागवड करताना ऊसाच्या को 7219, को 86032, को 88121, को 94012 आणि को M 0.265 यापैकी कोणत्याही वाणाची निवड करावी. यातील को 86032 आणि को M 0.265 या वाणांची उत्पादन क्षमता अधिक आहे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये बटाट्याच्या लागवडीसाठी कुफरी चंद्रमुखी, कुफरी जवाहर, कुफरी लवकर, कुफरी चिप्सोना 1, कुफरी सिंदुरी, कुफरी ज्योती, कुफरी पखराज, कुफरी सूर्या, कुफरी चिप्सोना 2, कुफरी वाशाह यापैकी कोणत्याही वाणाची निवड करावी.
बटाट्याचे प्रमाणित आणि कीड किंवा रोगमुक्त बेणे वापरावे. शक्यतो राष्ट्रीय बीज निगम किंवा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ या सरकारी यंत्रणांच्या प्रतिनिधींकडे सत्यप्रत किंवा पायाभूत बियाण्याची आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. बेण्याचा बटाटा पूर्ण वाढलेला आणि फुगीर तसेच जाड चांगल्या पोसलेल्या कोंबाचा असावा. शक्यतो बेणे बटाटे अंड्याच्या आकाराचा असावा, 5 सेंटीमीटर व्यासाचा आणि 25 ते 30 ग्राम वजनाचा असावा. बटाट्याचा आकार मोठा असल्यास त्याच्या 20 ते 30 ग्राम वजनाच्या फोडी कराव्यात. प्रत्येक फोडीवर किमान 2 ते 3 डोळे असावेत. फोडी करताना विळा किंवा कोयता 0.3% कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा ब्लायटॉक्सच्या द्रावणात वरचेवर बुडवून वापरावा. अशा फोडी किमान 10 ते 12 तास सावलीत सुकवून वापराव्यात. बटाटा बियाणा 0.1% डायथेन M45 किंवा कार्बेडेन्झिमची 5 मिनिटे प्रक्रिया करावी. बांगडी रोगाचा प्रादुर्भाव असल्यास स्टेप्रोसायक्लिनच्या 0.02% द्रावणात बेणे 1 तास बुडवावे. ऊस आणि बटाटा ही दोन्ही पिके खाताड आहेत. त्यांना योग्य वेळी योग्य पद्धतीने शिफारस केल्याप्रमाणे खते दिल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन निश्चित वाढते. पूर्व हंगामी ऊसाला हेक्टरी 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश द्यावे. त्यापैकी 10% नत्र, 50% स्फुरद आणि पालाश लागणीच्या वेळी द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता म्हणजे 40 किलो नत्र ऊस लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी, तर नत्राचा तिसरा हप्ता म्हणजे 10% नत्र ऊस लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी द्यावा. रासायनिक खतांचा उर्वरित चौथा हप्ता म्हणजेच राहिलेले 10% नत्र, 50% स्फुरद आणि पालाश मोठ्या बांधणीच्या वेळी बटाटा पिकाची काढणी झाल्यानंतर ऊसाच्या सरीत द्यावा. तत्पूर्वी रिझरच्या सहाय्याने बटाट्याची काढणी केल्याने ऊसासाठी वरंबा तयार होईल. बटाट्याकरिता हेक्टरी 150 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश द्यावे. परंतु आंतरपीक म्हणून बटाटा घेताना शिफारशीत खतमात्रेपैकी केवळ 40% खतमात्रा हेक्टरी पूर्व हंगामी ऊस लावण्यासाठी सरी किंवा वरंबे तयार करण्यापूर्वी पेरून घ्यावे. ऊसाच्या लागवडीनंतर 4थ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे आणि त्यानंतर जमिनीच्या मजदुरानुसार 8 ते 12 दिवसाच्या अंतराने नियमित पाणी देत राहावे. ऊसाच्या उगवणीकरिता सुरुवातीच्या काळात फार थोडे पाणी लागते. यावेळी भिजवलेल्या वरंब्यातील पाण्याचा उपयोग बटाटा पीक करते. बटाट्याची उगवण 2 आठवड्यात पूर्ण होते आणि त्यानंतर ऊसाची उगवण 3 ते 4 आठवड्यापर्यंत होत राहते. तोपर्यंत वरंबे बटाट्याच्या पिकाने झाकले जातात, त्यामुळे पाण्याचा ताण कमी होतो. बटाटा हे आंतरपीक घेताना पाण्याचा जास्त वापर करणे टाळावे. आंतरपीक पद्धतीमध्ये तण नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे. रासायनिक तण नियंत्रणाकरिता ऊस आणि बटाटा उगवणीपूर्वी प्रति हेक्टरी मेट्रीब्युझिन 0.75 ते 1 किलो क्रियाशील घटक 500 लिटर पाण्यातून फवारावे किंवा लागणीनंतर 1 महिन्याने ऊस आणि बटाटा या आंतरपिकातील तण खुरपून घ्यावे. लागवडीपासून 3 महिन्यांमध्ये बटाटा काढणीस तयार होतो. 3 महिन्यानंतर ऊसाला मातीची भर द्यावी लागते. तत्पूर्वी रासायनिक खतांची राहिलेली मात्रा सरीत द्यावी आणि नंतर वरंब्यातून बैलचरित नांगर अथवा छोट्या ट्रॅक्टरचा रिझर चालवावा. अशाने बटाटा पिकाची काढणी होऊन ऊसाला मातीची भर दिली जाते. रिझर चालवताना जमिनीतून बाहेर पडलेले बटाटे वेचून घ्यावेत. ऊसाकरिता चांगली सरी तयार होण्याकरिता पुन्हा एकदा त्याच सरीतून रिझर चालवावा, म्हणजे जमिनीत शिल्लक राहिलेले बटाटेही निघून येतील आणि ऊसास भरपूर भर लागेल. ऊसाची बांधणी करून घ्यावी आणि लगेच पाणी द्यावे. शेतकरी बंधूंनो, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावमार्फत सन 2014 ते 2015 रब्बी हंगामात राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वाई, खटाव, मान, फलटण आणि खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा आंतरपिकांची प्रात्यक्षिके घेतली होती आणि या प्रात्यक्षिकांचे निष्कर्ष फारच आशादायी आहेत. प्रात्यक्षिके घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सरासरी 72.5 क्विंटल प्रति हेक्टरी बटाटा आंतरपिकाचे उत्पादन मिळाले, म्हणजेच प्रति हेक्टरी किमान 30 क्विंटल तर कमाल 137.5 क्विंटल उत्पादन मिळाले. मागील वर्षी बटाट्यास सरासरी ₹10 प्रति किलो दराने प्रत्येकी ₹72,500 एवढे उत्पन्न बटाट्याच्या आंतरपिकापासून मिळाले. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊसामध्ये बटाटा हे आंतरपीक घेऊन अधिकचे उत्पन्न मिळवावे.
तर शेतकरी बंधूंनो, आताच आपण ऊसात बटाटा हे आंतरपीक लागवड अतिशय फायदेशीर याविषयीची माहिती ऐकत होतात. यानंतर शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आता ऐकूयात मोहरीची सुधारित पद्धतीने लागवड याविषयीची माहिती. तर शेतकरी बंधूंनो, रब्बी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्वाचे कमी खर्चाचे आणि अधिक फायद्याचे पीक आहे. तेलबिया पिकाच्या उत्पादनामध्ये मोहरी या पिकाचा जगात तसेच भारतात दुसरा क्रमांक लागतो. मोहरी पीक पूर्वी फक्त उत्तर भारतात घेतले जात होते, परंतु आता हे पीक पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतात सुद्धा घेतले जाते. भारतात या पिकाच्या एकूण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या 7 राज्यांचा 90% वाटा आहे. उत्तर भारत आणि पश्चिम बंगाल येथे मोहरीचे तेल खूप प्रमाणात वापरले जाते, परंतु महाराष्ट्रीयन स्वयंपाकात फारसे वापरले जात नाही. पण मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकवण्याकरिता आणि चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड घातली जाते. उत्तर आणि पूर्व भारतात मोहरीच्या तेलाचा खाण्याचे असंख्य पदार्थ तयार करण्याकरिता उपयोग केला जातो. मोहरीच्या बियांमध्ये 32-40% तेलाचे प्रमाण असते. कोवळ्या हिरव्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. तिच्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम तसेच अ आणि क ही आवश्यक जीवनसत्वे असतात. पंजाबमध्ये मक्याचे पोळीसोबत मोहरीच्या कोवळ्या पाण्याची भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते. मोहरीच्या ढेपीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असून दूध देणाऱ्या जनावरांकरिता उपयुक्त खाद्य आहेत. महाराष्ट्रातील रब्बी हंगामात असलेले 10° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस तापमान या पिकास पोषक आहे आणि सध्या बदलत्या वातावरणामध्ये या पिकास भरपूर वाव आहे. मोहरी हे गहू, चना आणि जवस या पिकामध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. हे पीक साधारणतः 2 किंवा 3 ओलिताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पन्न देते आणि त्यामुळे कमी पाण्याच्या उपयोगात शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते. या पिकास सुद्धा चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकाच्या लागवडीपासून जास्त नफा मिळतो. या पिकाची योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा फार कमी प्रादुर्भाव होतो. या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्षापासून संरक्षण करण्याची आवश्यकता नसते. मोहरी हे पीक मध्यम खोल जमीन किंवा खारवट जमिनीत घेऊ शकतो. तसेच तणग्रस्त जमिनीत या पिकाचे उत्पन्न इतर पिकापेक्षा जास्त मिळते. पीक परिपक्व होत असताना झाडांची सर्व पाने जमिनीवर गळून पडतात आणि ते जमिनीत कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रति हेक्टरी 12 क्विंटल उत्पन्न देण्याची क्षमता असलेले शताब्दी हे वाण विकसित केले आहे. या सर्व कारणामुळे मोहरी हे परंपरागत घेत जाणाऱ्या गहू, हरभरा, जवस इत्यादी पिकास पर्यायी पीक म्हणून उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्रात खरीपामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून सोयाबीननंतर नेहमीच्या रब्बीपेक्षा लागवड खर्च कमी आणि अधिक उत्पन्न मिळत असल्यामुळे मोहरी पिकाची लागवड करता येईल. पूर्व विदर्भात खरीपात भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जातीची लागवड करून रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करणे अधिक फायद्याची ठरू शकते. परंपरागत सलग गहू पीक घेण्यापेक्षा गहू पिकामध्ये 1 किंवा 6 या प्रमाणात आंतरपीक घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. तर शेतकरी बंधूंनो, या मोहरी पिकाचे अधिक उत्पन्न मिळण्याकरता काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, मोहरी पिकाच्या दमदार वाढीच्या दृष्टीने मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. तसेच पाण्याचा चांगला निचरा करणारी जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन खोलवर नांगरून आडवी आणि उभी वक्रून जमीन चांगली भुसभुशीत करावी. ओलिताखालील पिके घ्यावयाचे झाल्यास वक्राच्या किंवा सारा यंत्राच्या सहाय्याने सारे पाडावेत, जेणेकरून पाणी चांगले समप्रमाणात देण्यात येईल. या पिकाच्या पेरणीकरता साधारणतः 5-6 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो 3 ग्राम थायरम लावावे. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे. पेरणी ऑक्टोबरच्या शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे. तसेच 2 झाडातील अंतर 15 सेंटीमीटर राहील अशी पेरणी करावी. मोहरीचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे बियाण्याच्या आकाराची वाळू सममानात मिसळून नंतर पेरणी करावी. त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात समप्रमाणात पडेल. बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणी साधारणतः 3-4 सेंटीमीटर खोलीवर करावी. ओलीत पडेल अशा बेताने पेरावे.
कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असताना तसेच ओलिताखालील मोगरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वापसा येतास पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. या पिकाच्या पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी विरळणी करावी. साधारणतः 2 झाडातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर राहील या दृष्टीने विरळणी किंवा खाडे भरणी करावी. म्हणजे शेतात हेक्टरी 1.5 ते 2.2 लाख रोपांची संख्या राहील. गव्हाबरोबर आंतरपीक 9-1 किंवा 6-1 या प्रमाणात ओलीमध्ये पेरणी केल्यास फायदेशीर ठरते. मोहरी हे पीक कोरडवाहू तसेच ओलिताची सोय उपलब्ध असल्यास ओलिताखाली सुद्धा येऊ शकते. ओलिताखाली हे पीक घेत असताना हेक्टरी 50 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरत या रासायनिक खताची मात्रा द्यावी. हेक्टरी 25 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरत पेरणीच्या वेळेस आणि उरलेले 25 किलो नत्र 25 ते 30 दिवसांनी म्हणजेच पहिल्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस द्यावे. उत्पादन वाढीसाठी प्रति हेक्टरी 20 किलो गंधक आणि 1 किलो बोरॉन पेरणीच्या वेळेस द्यावे. कोरडवाहू परिस्थितीत प्रति हेक्टरी 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरत द्यावे. कोरडवाहू मोहरीच्या अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक मिळकतीकरिता शिफारशीत खत मात्रेसह 50% फुलोरा अवस्थेत 1% युरियाची पिकावर फवारणी करावी. मोहरी या पिकाच्या अधिक उत्पन्न आणि अधिक आर्थिक मिळकत होण्याकरिता उगवणीनंतर 50 दिवसाच्या काळात पीक तण विरहित करावे. मोहरी पिकाच्या प्रभावी तण नियंत्रण अधिक उत्पादन आणि अधिक आर्थिक मिळकतीकरता पेरणीपासून 20 ते 40 दिवसांनी 2 निंदण्या आणि 2 डवरणी करण्याची किंवा ऑक्सिडायरजील 90 ग्राम क्रियाशील घटक किंवा पिंडी मिथिलीन 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी उगवणपूर्व फवारणी करावी. मोहरी हे पीक ओलिताखाली आणि कोरडवाहू दोन्ही परिस्थितीत घेता येते. निश्चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर 25 ते 30 दिवसाच्या अंतराने ओलिताच्या 3 पाळ्या द्याव्या. 2 ओलिताच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पेरणीनंतर 1 महिन्याने पहिले आणि पीक फुलावर असताना दुसरे ओलित करावे. 1 ओलित करणे शक्य असल्यास पीक फुलोऱ्यावर असताना ओलित करावे. झाडावरील शेंगा 75% पिवळ्या पडल्यानंतर आणि शेंगातील दाणे टणक होऊ लागताच मोहरी पीक काढणीस आले असं समजावे. काढणी योग्य वेळी करावी. जमिनीलगत कापणी करून लहान ढीक करून 7 ते 8 दिवस शेतातच वाळू द्यावे. नंतर लगेच बैलाच्या पायाखाली तुडवून किंवा काठीने बुडवून मळणी करावी. मोहरीच्या पिकापासून हेक्टरी 8 ते 12 क्विंटल उत्पादन मिळू शकते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आताच आपण मोहरीची सुधारित पद्धतीने लागवड याविषयीची माहिती ऐकत होतात. आणि याचबरोबर शेतकरी बंधूंनो, आजचा आपला हा कार्यक्रम संपला. परत भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

शिरगावकर खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेल. आणि प्रथमच या एक्झिबिशनची संकल्पना आहे टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज, म्हणजेच तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं रूपांतर उद्योजकतेमध्ये. 6 आणि 7 ऑक्टोबर 2026 रोजी बास्केटबॉल कोर्ट खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळचे महाविद्यालय जळगाव कॅम्पस मध्ये. या एक्झिबिशन मध्ये आयडिया, प्रोटोटाइप, वर्किंग प्रॉडक्ट आणि रनिंग स्टार्टअप विथ सेल्स अशा विविध स्तरांवरील नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादनं पाहायला मिळणार आहेत. म्हणूनच जळगावकरांनो, नवीन कल्पना पाहण्यासाठी, नवीन उत्पादनं जाणून घेण्यासाठी आणि युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इनोव्हेशनच्या या भन्नाट विश्वाचा अनुभव घेण्यासाठी 6 आणि 7 ऑक्टोबरला भेट द्या माइंड स्प्रिंग 2026 एक्झिबिशन कम सेलला. कारण कल्पना फक्त मनात ठेवायची नसते, तिला संधी द्यायची असते आणि त्या संधीचं एंटरप्राइज मध्ये रूपांतर करायचं असतं. माइंड स्प्रिंग 2026 टर्न युअर इनोव्हेशन इंटू एंटरप्राइज. आपणही या भन्नाट उपक्रमाचा नक्की लाभ घ्या आणि माइंड स्प्रिंग 2026 ला आवर्जून भेट द्या.